0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 29 जून. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय.

0: राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। पुण्यतिथी कशी साजरी करावी? सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी करावी? तर या दिवशी जो नियम कराल तो नियम सतत टिकण्यासारखा असतो। म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचंच नाही असं आधीच ठरवा। नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथं आल्यासारखं काही केल्याचं श्रेय तरी मिळेल। इथं जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावं असं मला वाटतं, पण तुम्हीच जर दार लावून ठेवलं तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलंच नाही तर तो काय करणार? तसं विषयात राहून दार बंद करून ठेवू नका। नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही। आता कली मातत चाललाय, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा। कोणीही काहीही सांगितलं तरी नाम सोडू नका। जसं पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोरानं बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसं तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही। समर्थांनी नामाच्या समासात सांगितलंय तसं, नाम हेच रूप आहे असं समजून नाम घेत चला, म्हणजे रूप दिसेल। भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रगट व्हायचा असल्यामुळं नामस्मरणाच्या योगानं तो हळूहळू प्रगट होत जाणं हेच खरं हिताचं आणि कायमचं असतं। डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणं, काहीतरी तेज दिसणं, दृष्टांत होणं इत्यादी गोष्टी तात्पुरते असतात। एखादा अशक्त हाडकोळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असं म्हणाला तर ते वेड्यासारखं होईल, आणि याच्या उलट त्यानं नीट औषध घेतलं तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही पण त्याचं शरीर मात्र घट्ट होईल। तसं परमार्थाच्या अनुभवाचं आहे, आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरताच पुण्यतिथी साजरी करावी। नामस्मरण सतत केल्यानं आज ना उद्या भगवंताचं प्रेम येईलच येईल। प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण पुण्यतिथ्या वगैरे वगैरे असतात। खरोखर अहो प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत, पैसा लौकिक मुलं मित्र आप्त हे सगळे पाश आहेत। अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीनं घेणं हे किती कठीण आहे। त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे। नामाच्या मागं भगवंताचं अस्तित्व आहे, म्हणून नामामध्ये सत्संगती ही आहे। मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचं हे आजच्या दिवसापासून ठरवा। संतांचं अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे। जानकी जीवन स्मरण जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

अर्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 180 वा दशक 13 व समास 9 आत्मविवरण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते। शरीराच्या योगाने आत्मा जगतो हे तर स्पष्टच आहे। देहाने अन्न खाल्लं नाही तर आत्मा कदापि जगणार नाही। तर आत्म्याशिवाय देहाला चेतना नाही। एकामुळे दुसऱ्याचं अस्तित्व आहे। यापैकी कोणी एक नसेल तर कार्य चालणार नाही। देहाला चेतना नाही आणि आत्म्याला पदार्थ उचलता येणार नाही। स्वप्नाच्या भोजनामुळे पोट भरत नाही। आत्मा स्वप्नावस्थेत जातो आणि देहामध्ये पण असतो आणि अर्धवट झोपेत खाजवतो देखील। चमत्कार बघा। अन्न रसामुळे शरीर वाढतं। शरीर वाढीबरोबर विचार वाढतात। वृद्धपणे दोन्ही क्षीण होतात। उन्मत्त द्रव्य देह खा

देहाच्या योगामुळे आत्मा भुलतो, विस्मरणामुळे शुद्धता सोडतो, देहाने विष घेतलं तर आत्मा सावकाश जातो. वाढणं मोडणं आत्म्याला आहे. वाढणं मोडणं येणं जाणं सुख दुःख देहामुळे नाना प्रकारे आत्म्याला भोगावं लागतं. वारूळ पोकळ असतं तो मुंग्यांचा मार्ग आहे, त्याप्रमाणे शरीर पोकळ जाणावं. शरीरामध्ये नाड्यांचा गुंत आहे, नाड्यामध्ये पोकळ वाटा आहेत, लहान थोर सर्व नाड्या भरलेल्या आहेत. शरीरामध्ये प्राणी अन्न पाणी वगैरे घेतो, त्याला अन्नरस त्याचा बनतो, त्याला श्वासोच्छ्वासातून मिळणारा वायू गती देतो. नाडीद्वारे पाणी वाहते, पाण्याबरोबर वारा खेळतो, त्या वाऱ्याबरोबर आत्माही सगळीकडे वावरतो. तहानेने शरीर त्रासलं हा विचार आत्म्याला कळतो आणि मग शरीर उठवून तो पाण्याकडे नेतो. पाणी हा शब्द बोलतो, मार्ग पाहून शरीर चालवतो, संपूर्ण शरीर प्रसंगानुसार हलवतो. भूक लागली असं जाणतो मग देहाला उठवतो, याला त्याला आचावाचा बोलतो. बायकांना म्हणतो, देह झाले झाले, देह सोहळे करून आणले, पायात भरून भर चालू लागला, त्याला पानावर बसवलं, डोळ्यांनी भरलेलं पात्र पाहिलं, हाताने आपोषण घेतलं, हातात घास घेऊन तो तोंडाकडे नेऊन तोंड पसरून दातांकरवी चावून नीट नेटाने जेवण करायला लागतो. केस काडी खडा त्याला सापडतो, ते त्याला समजतं. मग तो तात्काळ थुंकतो, आळणे लागला तर मीठ मागतो, बायकोला आगे कागे म्हणतो, डोळे ताणून रागाने पाहतो, गोड लागलं तर आनंद होतो, गोड नसलं तर वाईट वाटतं, वाकडी गोष्ट असेल तर आत्म्याला त्रास होतो. नाना प्रकारच्या अन्नाची गोडी त्याला वाटते, नाना रसांचा स्वाद निवडतो, तिखट लागलं तर मस्तक झाडतो आणि खोकतो, मिरपूड जास्त घातले असं सांगतो, बायकोवर खापर फोडतो आणि कठीण बोलून बायकोवर राग काढतो. भरपूर जेवण केलं, लगेच तांब्या उचलला आणि घटाघटा पाणी प्यायला लागला. सुखदुःखाचा भोगता देह आहे, एक आत्मा हाच पाहणारा आहे. आत्म्याशिवाय देह वृथा म्हणजे मढ आहे. आत्म्याच्या अनंत वृत्ती जाणणं हीच आत्मस्थिती आहे. त्रैलोक्यामध्ये जितके व्यक्ती असतील तितके आत्मे आहेत. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सगळं सर्वात्मा नाना रूपांनी चालवतो. तो हुंकतो, चाखतो, ऐकतो, पाहतो, मृदू कठीण ओळखतो, शीत उष्ण त्याला ठाऊक आहे, सावधपणे अनेक उठाठेवी करतो. अशा धूर्तांची परीक्षा धूर्तच करतात अशी माहिती समर्थ देत आहेत. अधिक माहिती ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो, नारद भक्ती सूत्रा मधलं 67वं भक्ती सूत्र आहे, भक्ता एकांतिनो मुख्याः। याचा अर्थ असा, भक्तांचे अनेक प्रकार असले तरी देखील त्यामध्ये अनन्य भक्त श्रेष्ठ आहेत। आता पाहूया तो मागील सूत्रामधून भक्ती आणि भक्तीच्या प्रकारांचा विचार आपण केला, पण भक्ती ही कोणातरी एका व्यक्तीचा आश्रय करूनच राहते, स्वतंत्र राहू शकत नाही। ज्या पुरुषाच्या आश्रयावर भक्ती नांदत असते त्याला भक्त असं म्हटलं जातं। भक्तीमध्ये जर गौणी मुख्या असे भेद पडतात तर भक्तामध्ये देखील हे भेद होणारच। भक्तांमध्ये सात्विक, राजस, तामस, उत्तम, मध्यम, निकृष्ट असे भेद मानले गेलेले आहेत। त्याचप्रमाणे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू हेही भेद श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहेत। त्यांचा विचार 56व्या सूत्राच्या विवरणामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये करण्यात आलेला आहेच। देवर्षी नारदांनी ते गौणी भक्तीमध्ये समाविष्ट केलेले आहेत। भगवान श्रीकृष्णांनी तरी त्या सगळ्यांना उदाराः सर्व एवैते म्हणून उदार अर्थात योग्य असं म्हटलेलं आहे, तरी त्यांना मुख्यत्व नाही। कारण भगवान श्रीकृष्णांनीच पुढं तेजाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः, असं श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामधील 17व्या श्लोकामध्ये उद्धृत केलेलं आहे। याचा अर्थ असा, हे अर्जुना, या आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू अशा भक्तांमध्ये नित्य आणि माझ्याशी अनन्य होऊन भक्ती करणारा ज्ञानीच श्रेष्ठ होय। कारण त्या ज्ञानी भक्ताला अत्यंत प्रिय मी आहे, तसंच मलाही तोच एकमेव अत्यंत प्रिय आहे।

सर्वत्र तदीक्षणम असं श्रीमद भागवत स्कंध सातवा त्यातला 55वा अध्याय त्यामध्ये उद्धृत केलेला आहे. भक्त प्रल्हाद म्हणतो, अहो जीवाचा परमस्वार्थ हाच सांगितलेला आहे. भगवंताची अनन्य भक्ती म्हणजेच एकांत भक्ती आणि तिथलं स्वरूप भक्तानं सर्वत्र श्री हरिलाच बघणं.

सुजन हो सदुसल ठाव नारद भक्ति सूत्र भक्ता एकांतिनो मुख्याः या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात,

असं ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलेलं आहे, एकांतीन हा, हे भक्ताचं विशेषण आहे. एकत्वाचा अंत म्हणजे निश्चय. हा एकांत या पदाचा अर्थ आहे. ती एकत्व भावना ज्यांना अनन्यतेनं प्राप्त झाली त्यांना एकांतीन असं म्हटलं जातं. भक्ताच्या हृदयामध्ये श्रीहरी विना अन्य भावनेला धारच नसतो.

आता ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे, ही एकांत भक्ती होय. ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायाच्या शेवटी दृष्टांतपूर्वक या भक्तीचे स्वरूप सांगितलेलं आहे. ते असं

सृजन हो या आधी परम प्रेम अनन्यता इत्यादी विशेषणांनी तिचं वर्णन केलं आहे. तिथी एकांत भक्ती होय, हिलाच अद्वैत भक्ती असंही म्हटलं जातं. श्री संत ज्ञानेश्वर महाराज या एकांत भक्तीचं सदृष्टांत स्वरूप सांगतात ते असं. तरंग सर्वांगी तो ये चुंबी प्रभास

मध्ये असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे आणि हीच खरी एकांत भक्ती होय. या भक्तीने युक्त भक्त श्रेष्ठ मुख्य होत. यांच्या प्रमुखत्वाचं कारण म्हणजे हे भक्त पूर्ण रूपानं भगवत प्रेमाला पात्र होतात. भगवान अशाच भक्तांच्या हृदयामध्ये अखंड वास्तव्य करतो. तर असं आहे हे सदुसलठाव नारद भक्ती सूत्र, भक्ता एकांतिनो मुख्याः. तेव्हा सुजन हो, अशी एकांत भक्ती आपल्या मनी नित्य नांदो हीच प्रभू.

हरि भक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर हृदयो आज इथे थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज सोमवार. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले श्रोते हो, रूपरेषांचा सकाळी 7:10 भक्ती संगीत. दुपारी 1:30 दुग्धामृत हा कार्यक्रम संवाद साधलाय डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते नाना खैरनार. दुपारी 3:00 माझी कविता हा कार्यक्रम. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल.
7: आज संध्याकाळी आपण इकडे राहत कार्यक्रम न्याय संवाद हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात 4:30.
6: संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा भाग. मंडळी, आज सोमवार 29 जून 2026. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1871 साली मराठी नाटककार विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म झाला. रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक कमलाकर सारंग यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1934 साली. प्राच्यविद्यापंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं निधन झालं आजच्याच दिवशी 1966 साली. मराठी साहित्यिक दि. बा. मोकाशी यांचंही निधन 1981 साली आजच्याच दिवशी. 1993 साली आजच्याच दिवशी चिमणराव गुंड्याभाऊ यामधील गुंड्याभाऊची भूमिका अजरामर करणारे गायक आणि अभिनेते विष्णुपंत जोग यांचं निधन झालं. ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचंही निधन 2000 साली झालं आजच्याच दिवशी. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: जय जय.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामात कलिंगडाची लागवड आदर्शरित्या केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर मिरचीचं एक महत्त्वाचं पीक उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाऊ शकते. याविषयी थोडंसं आपण आज जाणून घेणार आहोत. कलिंगड या पिकाची जर लागवड करायची असेल तर सुपीक व उत्तम दर्जाची जमीन या पिकाला मानवते. शक्यतो रेताळ, मध्यम आणि काळी पोत्याची किंवा गाळाची, परंतु चांगला निचरा होणारी जमीन या पिकाकरता आपण निवडली पाहिजे. जमिनीचा सामूह साधारणतः 5.5 ते 7.5 या दरम्यान जर असेल तर ती जमीन या पिकासाठी योग्य ठरते. उगवणीसाठी ढगाळ हवामान, किमान 18° सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान या पिकाला लागतं. तेव्हा साधारणतः जानेवारी किंवा डिसेंबर ते जानेवारी दरम्यान तापमान 17 ते 18° सेल्सिअस झाल्यावर व ढग असताना थंडी कमी झाल्यावर या पिकाची लागवड करावी. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीपर्यंत साधारणतः 40 ते 45 दिवस या पिकासाठी लागतात. अतिथंडीत याची लागवड करू नये. यावर्षी मोठ्या प्रमाणात आपला थंडीचा जो आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकोप होता, त्या अनुषंगाने विचार करून थंडी या पिकाला सोसवणार नाही हे लक्षात घेऊन अतिथंड लागवड जर केली तर त्याच्यामुळे उगवण लांबते हे समजून घेणं गरजेचं आहे. कलिंगडामध्ये शुगर बेबी, अर्कामाणिक, असाई यामाटो, दुर्गापूर मिठा, अर्का ज्योती ह्या काही महत्त्वाच्या जाती आहेत. परंतु आपल्या शेतामध्ये लागवड करण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषयविशेषज्ञ उद्यानविद्या यांचा संपर्क करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जातीची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाणास प्रति किलोस 3 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टेन या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून घ्यावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर व स्पुरत विरघळणारे जीवाणू खत 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियास या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्यावी. आणि लागवडीसाठी 4 मीटर अंतरावर रुंद सऱ्या कराव्यात आणि सलीच्या दोन्ही बाजूस 90 सेंटीमीटर अंतरावर खड्डे करून त्यात 2 किलो चांगलं कुजलेलं शेण खत आणि 10 ग्रॅम कार्बारील पावडर टाकून खड्डे भरून घ्यावेत आणि प्रत्येक खड्ड्यात 2 ते 3 बिया एकमेकापासून साधारणतः 3 ते 4 सेंटीमीटर अंतरावर 2 ते 2.5 सेंटीमीटर खोलीवर पेराव्यात. साधारणतः 1 हेक्टर लागवडीसाठी 2.5 किलो बियाणं लागतं. हे झाली कलिंगड्याविषयी पायाभूत माहिती. दुसरं, जसं आपण म्हटलेलं आहे की बा उन्हाळी हंगामात मिरचीसुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकते, तर उन्हाळी हंगामात मिरची जर लागवड करायची असेल तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपाची पुनर्लागवड करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण रोपाची जी गादी वापरात किंवा ज्याला आपण रोपवाटिकेमध्ये रोप तयार करावी आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये रोपाची पुनर्लागवड करावी. लागवडीचं अंतर साधारणतः 60 बाय 45 सेंटीमीटर ठेवता येतं. हेक्टरी 1 किलो बियाणं या उन्हाळी मिरच्या लागवडीसाठी पुरेसं आहे. फुले ज्योती व फुले मुक्ता ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं शिफारसी केलेल्या 2 जाती आहेत. याशिवाय आपल्या भागामध्ये पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठाच्या ज्या जाती आहेत शिफारसी, त्याचा वापर आपण करू शकता. आणि मिरचीला खत व्यवस्थापन करताना 20 टन शेणखत, 100 किलो नत्र, 50 किलो स्फूर्त आणि 50 किलो पालाश प्रति हेक्टर उन्हाळी मिरचीसाठी द्यावा लागतो. पैकी लागवडीपूर्वी 50% नत्र आणि संपूर्ण स्फूर्त व पालाश याचा जो आहे तो लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस द्यावा आणि लागवडीनंतर 1 महिना उर्वरित 50% नत्राची मात्रा द्यावी. 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं या पिकाला गरजेनुसार पाणी द्यावं. या कलिंगड आणि मिरची दोन्ही पिकाच्या सविस्तर मार्गदर्शनाकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषयविशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला अधिक तांत्रिकरित्या याची लागवड करता येईल आणि भरपूर फायदा करून पैसा मिळवता येईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. शेतकरी बंधूंनो, आज आपण जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत खरीप पिकांच्या पेरणीची घाई नको या विषयावर उहापोह करणार आहोत. गेल्या काही वर्षात आपण बघतो आहोत की जून महिन्यामध्ये जो 7 जूनला पाऊस येत होता आपल्या महाराष्ट्रामध्ये, तो आता थोडासा पुढं लांबून जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत किंवा जूनच्या अखेरपर्यंत चांगल्या तऱ्हेने पडत नाही आहे. असं असतानाही काही ठिकाणी अत्यल्प पाऊस झाला असल्यानं, म्हणजे जास्तीत जास्त 55 मिलीमीटर किंवा कमीत कमी 5 मिलीमीटर असा पावसाळा सुरू झाल्यापासून कृषी विद्यापीठातील संशोधक असतील, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी असतील किंवा अलीकडे सरकार देखील सातत्यानं शेतकरी बांधवांना सांगत आलंय की कमीत कमी 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय खरीप पिकांची पेरणीची घाई करू नका. तरीही काही शेतकऱ्यांनी अल्प पावसावर पिकांची पेरणी केली आणि आता त्यांच्या पुढं दुबार पेरणीचं संकट उभं ठाकू शकतं. जमिनीत पुरेसा ओलावा नसता बियाणं पेरलं तर ते पुरेशा प्रमाणात उगून येत नाही. धूळ पेरणीनंतर किंवा अत्यल्प पावसाने जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नसला, बियाणे पेरल्यानंतर विशिष्ट काळात जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही तर पेरलेलं बियाणं पुरेशा प्रमाणात उगून येत नाही आणि त्यात पुन्हा पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीचं संकट उभं राहतं. पिकाला खत दिलं असेल तर त्या खतावरील आणि महागड्या बियाणावर केलेला खर्च अशा कृतीने आपला वाया जातो. त्यामुळं शेतकरी बंधूंनो, पुन्हा आपल्याला एकदा कळकळीची विनंती आहे की किमान 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय आपल्या खरीप पिकांची पेरणी आपण करू नये.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आता ऐकणार आहोत गीतरचना मेहबूब यांची, संगीतकार ए आर रहमान, आणि हे गीत आहे बॉम्बे या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती
2: कैफे आदमी यांचं गीत बहारे फिर भी आएगी या चित्रपटामधलं संगीतकार ओपी नय्यर

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726-26 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.
2: समीर यांची गीतरचना ऐकूयात अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये. संगीतकार आनंद मिलिंद. चित्रपट अनाडी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: अनाळी ह्या चित्रपटामधले लता मंगेशकर ह्याने गायलेलं गीत आता ऐकूयात. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं बरसात या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. शब्दरचना आहे जलाल मलिहाबादी यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेल्या ऍडॉल्फ हिटलरची दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं. हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो. बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतो. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

ऐकूया सीआयडी या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, गायक स्वर गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा, संगीतकार ओ पी नय्यर.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: गायलेलं बंबई का बापू या चित्रपटामधलं गीत.

0: आपण ऐकलं मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना सचिनदेव बर्मन.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
0: शंकर जयकिशन यांच्या संगीताने सजलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. स्वर लता मंगेशकर यांचा, चित्रपट आह.

0: संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: फिजा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कुलवंत जाने यांचं गीत बाजार बंद करो या चित्रपटामधलं हे गीत. गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मुझे पिया।
1: नहीं छोडूंगे कभी,
0: हाँ नहीं छोडूंगा।
2: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278।
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे मजूह सुलतानपुरी यांचं। संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत धूल का फूल. या चित्रपटामधलं हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं, संगीतकार एन दत्ता.

0: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत. आदमी और इन्सान या चित्रपटामधलं संगीतकार रवी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये गुलजार यांची गीतरचना बंदिनी या चित्रपटामधली.

0: बंदिनी या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं.
1: मला आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे कच्चे धागे या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपटगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं बिदाई या चित्रपटामधलं हे भक्तिगीत. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

समीर यांची गीतरचना आता ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीतकार आनंद मिलिंद. हे गीत आपण ऐकणार आहोत पेटा ह्या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात।

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि श्रीपाद भावे यांच्या आवाजात कवी संजीव यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूयात जन्मठेप या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात यानंतरची गीतरचना ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची, लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकूया घरकुल या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मंदाडे प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोय?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि कुमोदिनी पेडणेकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत तुका झाला से कळस या चित्रपटामधलं.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं म दा देवखाते यांचं गीत. हे गीत आहे पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे दत्ता केशव यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत पाहुणे या चित्रपटामधलं, जगदीश खेवूरकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात म दा देवकाते यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया म दा देवकाते यांचा उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि चित्रपट पदराच्या सावलीत.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर गीत ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचा, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: श्रोत्यांनो या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945। इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र। विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता। मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली। हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती। या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात। यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते। सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं। मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात। मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते।
0: क्या बात आहे, शोधा पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385 340 454।

आणि कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकणार आहोत शोभा कुरटू यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं क दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वास पाटील यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात पुष्पा पागधरे, शकुंतला जाधव, दयानंद घोटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: क्रमांकात. ही व्यक्तिरचना ऐकणार आहोत शांता शेळके यांची लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्य संगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्य संगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात ही भक्तिरचना आपण ऐकणार आहोत विठ्ठल रुक्मिणी या चित्रपटामधली पारंपरिक गीतरचना. ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात.

आणि हे गीत आहे माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे मीना खडीकर यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात जुनं ते सोनं या चित्रपटामधलं हे गीत, संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत घरकुल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची, गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं. आणि हे गीत ऐकूयात अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या आवाजात.
3: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात चिमुकला पाहुणा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत मन्नाडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे स्नेहल वाटकर यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संत नामदेव यांची रचना प्रसाद सावकार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. आणि हे गीत ऐकूया थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सांगते ऐका या चित्रपटामधलं मधुबाला जव्हेरी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी।
3: ही गोष्ट माणसातल्या सापाची त्याच्या पापाची।
4: माणसात सापे असतात?

महादेव तनिया चाकले चिन्नंदी मोर धाव कपट एवढा मोठा मंदी भाव त्या महादेव काटला चिन्नार गुणवती त्या महादेव काटला चिन्नार गुणवती नावाने जानती वागणुकी नसती तिला मिळाला असला कवळ कपती काय असतील त्या असो दैवाच्या गती काटलाची गावाला भीती तर उभ्या गावाला इच्छा ठाई जानकी होती त्याच राजुरीच्या गावंदरी होता एक जवान शेतकरी पावसा नामे त्याची अस्तुरी रूपाची खांद तिथं गोरपण केतकी

0: बर मग पुढं
1: एकदा सकारामाची आणि पाटलाची झाली हाक नागबाजाबाची तेड पडली एक मेकाची
0: कशावर
1: त्यात बैला

0: हा दुपाटील मनामंदी भ्याला, त्याने एक मनसुबा केला, सखारामाचा काटा काढण्याला.
1: अरे अरे,
0: त्यानं गाठला एक आणि मैतर, सावळ्या बलदान दरोडे खोर.
1: अरे बापरे,
0: त्या सावळ्या दरोडे खोरानं जात जाऊन दिली पेटवून सख्याची खोप.
1: अरे अरे अरे,

0: बरं मुरं झालं काय?
1: निसर्गानं होती आपली कामगिरी केली, बी धरणीवर पडली ती वरी अंकुर आली, ही गोष्ट सावळ्यांवळखली, वैराची लेट वैराच्या घरी जन्मली.

0: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं म दा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: मॅजिक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

शेतकरी बंधूंनो नमस्कार. पशुधन या विषय कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मी आपल्याला डॉक्टर डी एल रामटेके जनावरामध्ये पावसाळ्यात होणारे रोग व त्यावरील उपाय या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी बंधूंनो, पावसाळा म्हटलं की शेतीची भरपूर कामे असतात, त्यामुळे जनावरांनासुद्धा भरपूर कामे असतात. जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते, कारण उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई असल्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो आणि पावसाळ्यात वातावरणात आलेला थंडावा यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या दिवसात असे लक्षात आले की काही रोग पावसाळ्यातच नेहमीच येतात, याकरता पशुपालकांना त्याची माहिती असणे फार आवश्यक आहे. तर यामध्ये कुठले रोग येतात बा? तर नवीन हिरव्या चाऱ्यामुळे या दिवसामध्ये तोंड येणे, पोटफुगी हे शक्यतो जनावरांमध्ये आढळतात. त्यामध्ये या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये दूषित पाणी असल्यामुळे, कारण की उन्हाळ्यामध्ये नाले आणि डबके हे आटून जातात आणि नंतर पाणी साचतात आणि बरंचसं नाल्या आणि डबक्यामध्ये पाणी साचल्यामुळे हे पाणी पिल्यामुळे जनावरांना हगवण व

0: अंत यासारखे पण आजार आढळून येतात. त्याचप्रमाणे जीवाणूपासूनही जनावरांमध्ये रोग होतात या दिवसामध्ये, त्यामध्ये घटसर्प, फऱ्या, फासी. तसेच विषाणूपासूनही या दिवसामध्ये जनावरांमध्ये रोग आढळून आलेले, त्यामध्ये तिवा हा एक प्रामुख्याने जनावरांना आढळतो. त्याचप्रमाणे एकपेशीय जंतूपासून होणारा रोग म्हणजे सरा. आणि याच काळामध्ये शेतामध्ये भरपूर काम असल्यामुळे बरेचसे शेतकरी काही फवारतात, तर यामध्ये विषबाधाचे पण लक्षण जनावरांमध्ये आढळून आले. तर आपण हे बघितलं तर याचप्रमाणे आता नवीन हिरव्या चारा जे आहे तर ते कसं होते बा जनावरांमध्ये, त्यामध्ये थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरू झाला की हिरवे गवत येते, नाल्या डबके पाण्याने भरतात. अशावेळी जनावरावर उन्हाळ्यात आलेला ताण कमी करण्यासाठी जनावरे नवीन हिरवे गवत अधाशेप्रमाणे खातात, त्याचप्रमाणे डबक्यातले पाणी पितात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. लहान जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा ऊत येतो. उदाहरणार्थ शेळी, मेंढी इत्यादीमध्ये तोंडाभोवती फोडे येतात, तोंडाच्या आतमध्ये व्रण येतात व जनावराला खाता पिता येत नाही. शेतकरी बंधूंनो, यावरही आपल्याला उपाय करता येईल. घरच्या घरी जर आपण बोरोग्लिसरीन लावले तर फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामधून प्रतिजैविकाची इंजेक्शने टोचून घ्यावी. दुसरे असे की मोठ्या जनावराने हिरवा चारा जास्त खाण्यास आल्यास पोटफुगीचे प्रमाण दिसून येते. हे पण पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर प्रमाणात आढळतं. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे म्हणजे जनावराचे खाणेपिणे बंद होणे, जनावर सारखे उठबस करते, डावी कूस फुगलेली दिसते, डाव्या कमरेवरचे हाड दिसेनासे होते, जनावर गाभण असेल तर पोटामध्ये वासरू मरते सुद्धा, वेळीच उपचार न झाल्यास जनावर गुदमरून मरतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण डॉक्टर बोलवण्याच्या अगोदर जर आपण घरच्या घरी जर थोडंसं उपचार केलं तर बराचसा फरक पडू शकतो. यामध्ये आपल्या जनावरांना पाणी पाजू नये, अशा वेळेस आपल्या जनावरांना पाणी पाजू नये. 500 मिली गोडे तेलात 30 मिली टर्पेंटाईन एकत्र करून हळूहळू पाजावे, किंवा ब्लोटोसिल नावाचे पातळ औषध गाई म्हशींस एकाच वेळी 100 मिली पाजावे, शेळ्या मेंढ्यांना हेच औषध 20 मिली पाजावे, दिवसातून 2 वेळेस द्यावे. पशुवैद्यकीच्या सल्ल्याने पुढचा उपाय करावा. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांना दूषित होणारे म्हणजे पावसाळ्यात जनावरांना दूषित पाण्यामुळे होणारे रोग म्हणजे एक हगवण आणि जंताची लागण. आता हगवण म्हटलं तर यामध्ये लक्षणं असे असतात की शेण पाण्यासारखे पातळ होते, शेणाला वास येतो, जनावर अशक्त होते. यामध्ये उपाय म्हटलं तर जंतनाशक औषधी पाजावी. त्याचप्रमाणे हगवणीकरता पशुवैद्यकीचा सल्ला घ्यावा. या दिवसामध्ये जनावरांना जीवाणूपासून होणारे रोग म्हणजे घटसर्प, फऱ्या, फासी हे रोग पावसाळ्यात दिसून येतात. जर एखादे जनावर गावात मेले तर साथीचा रोग आला की काय असे लोकांना वाटते आणि थोडी त्याबद्दल भीती पण वाटते. तर घटसर्प यामध्ये त्याची लक्षणे जर बघतो तर जनावरांना अचानक ताप येतो, जनावराचे खाणेपिणे बंद करते, जनावरच्या घशात सूज येते, ही सूज घशापासून तर छातीपर्यंत वाढत जाते, घशातून घरघर असा आवाज येतो, जनावरावर वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यूमुखी पडते. रोगाची लागण झाल्यापासून 24 तास ते 3 दिवस अशी लक्षणे दिसतात. तोंडातून भरपूर लाळ गळते, नाकपुड्या कोरड्या पडतात. उपायमध्ये जर वरील प्रकार लक्षणे वाटल्यास तर पशुवैद्यकीचा सल्ला घ्यावा. यामध्ये आपण प्रतिबंधक उपाय करू शकतो. पावसाळ्यापूर्वी जनावरांना घटसर्पाची लस टोचून घ्यावी. अन्यथा शेतकरी बंधूंना किंवा पशुपालकांना आपल्याला जनावरावर चांगलाच पैसा मोजावा लागेल. विशेषतः घटसर्प म्हशीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. यामध्येच दुसरा जनावर दिसणारा रोग म्हणजे फरा. फऱ्या विशेष करून 2.5 वर्षाखालील जनावरांना दिसून येतो. रोगाची लागण अचानकपणे होते, जनावर लंगडू लागतात, ज्या पायाने लंगडतात त्या पायावर जाड स्नायूवर सूज येते, जनावरांना जवळपास 104 ते 105 फॅरनहाईट ताप, जनावराचे खाणेपिणे बंद होते, जनावराच्या पायाच्या मांड्यावर सूज येते, सुजेवर दाब दिल्यास चरचर असा आवाज येतो, सुजलेल्या भागावर शेद केल्यास काळसर पिवळसर दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो. यावर लवकर उपाय झाल्यास शेतकरी बंधूंना आपले जनावर दगावू शकतो. याकरता उपाय आपण आपल्या जवळच्याच पशुवैद्यकीच्या सल्ल्याने करावा. आणि प्रतिबंधक उपचार म्हणून प्रत्येक वर्षी आपल्या जनावरांना पावसाळ्यापूर्वी लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांमध्ये फासी रोगही दिसून येतो. या रोगाची लक्षणे, जनावरांना एकदम ताप येतो, जनावरांच्या नाकातोंडातून गुदद्वारातून काळसर रक्त वाहते, जनावरांना अचानक मृत्यू येतो. उपाय करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय, 6 महिन्यावरील वासरांना अँथ्रोक्सपोर वॅक्सिन ही लस टोचावी. तसेच ज्या भागात हा रोग नेहमी आढळतो त्या भागातील जनावरांना दरवर्षी ही लस प्रत्येकी 1 मिली याप्रमाणे टोचून घ्यावी. याचा प्रभाव जवळपास जनावरांमध्ये 1 वर्ष राहतो. या दिवसामध्ये जनावरांना विषाणूपासूनही एक रोग आढळून येतो, तो म्हणजे तिवा. यामध्ये जनावरचे लक्षणे जर बघितले तर जनावरांना ताप येतो, जनावरे वैरण खाणे बंद करते, तोंडातून लाळ गळते, जनावर अकडल्यासारखे दिसते. या रोगात जनावरे आलटून पालटून लंगडते. या रोगात फुफ्फुसाचा दाह किंवा इतर दुखणी होतात. उपाय, पशुवैद्यकीच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे. यामध्ये जनावरांमध्ये सरा हा पण रोग होतो. पावसाळ्यामध्ये गोटे व्यवस्थित साफ न केल्यास गोट्यात माशा, डास, चिलटे होतात. या दिवसात चावणाऱ्या माशामुळे जनावराला सरा हा रोग आढळून येतो. या रोगाची लक्षणे जर बघितले तर जनावर सुस्त होते, जनावराला जवळपास 103 ते 106 फॅरनहाइट पर्यंत ताप येतो, जनावरे जमिनीवर आडवी पडतात, पाय थरथर कापतात, जनावरे गोलगोल फिरते, कधी कधी झाडाला किंवा भिंतीला धडकासुद्धा मारतात. याप्रमाणे जर लक्षणे दिसल्यास तर आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावा. याच दिवसामध्ये जनावरांमध्ये विषबाधा पण आढळून येतात. विषबाधाचे प्रमाण युरिया किंवा खताच्या बॅगा जनावराच्या चाटण्यास आल्यास विषबाधा होऊ शकते. यामध्ये जनावर चारी पायाने थरथरणे, जनावरच्या तोंडातून लाळ गळते, श्वासोश्वास जलद होतो, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात, पोट फुगते, या प्रकारचे लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. उपाय, जनावरांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कॅल्बोराल्स किंवा ॲट्रोपिन सल्फेट सारखी हे औषधी टोचून घ्यावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. अनंत जाधव यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

आणि हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचा शोभा गुरटो यांनी गायलेलं हे गीत आहे कलापंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: चा आहो पिकनिक माना चा डेट की हो इरुवा।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत राहा रेडिओ विश्वास। आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत, प्रपंच या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सुनबाई या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं, संगीत दिलं आहे सलील चौधरी यांनी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मंदाळे यांच्या आवाजात. हे गीत आहे श्रीकांत पोळे यांचं. संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात प्रेम अंधळं असतं या चित्रपटामधलं गीत.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांचं गीत सौभाग्यकांक्षिणी या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत बाळकराम आणि सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: करण्याआधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या मालक या चित्रपटामधलं हे गीत आहे एस ए शुक्ल यांचं. संगीत दिलं आहे स्नेहल वाटकर यांनी.

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया जुनं ते सोनं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हकीकत या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत, संगीतकार बप्पी लहेरी।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता ऐकूया आशा भोसले आणि विशाल गोस्वामी यांच्या आवाजात माया गोविंद यांचं गीत. संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात कलियुग और रामायण या चित्रपटामधलं.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं ब्लॅकमेल या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हलाल की कमाई या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत, शब्बीर कुमार, गौतम घोष आणि सपना मुखर्जी यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहरी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं इन्साफ कौन करेगा या चित्रपटामधलं हसन कमाल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, नवीन नवीन प्रश्नांचा शोध या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला लागतो आहे. अनेक श्रोत्यांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आपल्याला आणखीन काही नवीन उत्तरं देऊन जात आहेत, बरंच काही समजावून जात आहेत. आणि अर्थातच त्याच्यासाठी तुमचं अमूल्य योगदान, तुमचं सहकार्य आमच्या सगळ्याच श्रोत्यांना या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळतंय. आज सुद्धा असाच एक प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर हजर झालेली आहे. आणि एका आईनी हा प्रश्न विचारलेला आहे. ती असं म्हणते की डॉक्टर, माझा प्रश्न असा आहे की माझं बाळ आता 1.5 महिन्याचं झालंय. खर तर ते 8 दिवसाचं असल्यापासूनच मला लॅक्टेशनच्या गायडन्सची गरज होती, पण आज जाऊ उद्या जाऊ असं करत करत थोडस कंटाळा केला गेला आणि मग ते राहून गेलं. सुरुवातीला मी पण खूप ट्राय केलं, पण बाळ रडायला लागलं की सगळे म्हणायचे की तुझं दूध कमी पडतंय. आणि मग हे सगळं ऐकून हळूहळू चमच्यानं त्याला फॉर्म्युला देणं मी सुरू केलं, पण तरीही त्याचं रडणं काही कमी होईना. मग शेवटी एकदा शेजारच्या काकू आल्या आणि त्या आल्या तर सगळं सरळ बाटलीच घेऊन आल्या आणि म्हणाल्या की मी त्याचं रडणं थांबवून देते बघ. पण आल्यानंतर काय झालं, रडणं तर चालूच राहिलं, पण त्यांनी अंगावरचं दूध सुद्धा प्यायचं बंद करून टाकलं. आता सुरुवातीला मला निदान दूध तरी येत होतं, पण आता ते येणं अगदीच बंद झालंय. आता माझ्या मिस्टरांना वेळ आहे, पण असं वाटतं की त्याचा काय उपयोग होणार. म्हणजे त्याच्यामुळे असं मला म्हणायचं की आपणच मला सल्ला द्या की मी फॉर्म्युला कंटिन्यू करू की मला पुन्हा एकदा अंगावरचं ट्राय करता येईल, माझ्या बाळाला पुन्हा एकदा स्तनपान देता येईल. डॉक्टर, खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे आजूबाजूच्या माणसांच्या स्वभावाचा म्हणा, विचारांचा म्हणा, कसा पगडा होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि बऱ्याचदा त्या स्त्रीला इच्छा असून, म्हणजे आता ह्या प्रश्नात ह्या मातेला इच्छा आहे की बाळाला स्तनपान करावं, पण काही समजुतींमुळे, काही चुकीच्या गोष्टींमुळे त्या गोष्टी बाजूला पडल्या, फॉर्म्युला बाळाला देणं सुरू केलं गेलंय, तर ह्याच्यावर आपण काय मार्गदर्शन कराल?
1: हा प्रश्न तुझा एकटीचाच नाही, हा प्रश्न असंख्य मातांना पडलेला असतो. सुरुवातीला कसं होतं, बाळ आलेलं असतं, सगळं नवीन नवीन असतं, ऍडजस्टमेंट होत असतात, समजत असतं की दुधाचा प्रॉब्लेम आहे. पण मग त्याचं तेवढं महत्त्व सगळ्यांना जर माहीत नसेल तर खूपदा असं होतं की आज जाऊ उद्या जाऊ, आजचा दिवस फॉर्म्युला देऊ, आज दमलेलं आहे, आणि मग ते पुढे पुढे ढकललं जातं आणि कधी महिना संपून जातो हेच समजत नाही. अशा खूप साऱ्या माता माझ्याकडे येत असतात. काही काही वेळेला तर 2-2 महिने निघून जातात, 3-3 महिने निघून जातात, ब्रेस्ट पूर्ण कोरडी पडते आणि दूध येणं बंद होतं, बाळ पूर्ण फॉर्म्युल्यावर शिफ्ट झालेलं असतं आणि मग त्यांना वेळ काढता येतो आणि मग त्या रडायला लागतात की आता काय करू, आता झालाय उशीर. तर सग म्हणजे ज्या मातांची सुरुवात असेल असा विचार करायला, त्यांनी एक लक्षात घ्या की बाळाला जेवढ्या लवकर तुम्ही हे सगळं शिकवाल, कारण हे फक्त तुम्हाला नाही शिकायचं ना, हे बाळाला पण शिकायचं आहे, तेवढ्या लवकर बाळ चांगलं लॅचिंग करायला लागतं, तुमचं दुधाचा फ्लो तुमचा वाढतो आणि ब्रेस्ट फीडिंग हे लॉंग लास्टिंग होण्याची शक्यता खूप वाढते. सुरुवातीच्या काळात बाळ दुसरं काही शिकलेलं नसतं, त्यामुळं लॅचिंग करणं ही एकच प्रकारची प्रक्रिया त्याला शिकायची असते. पण एकदा जर का ते बॉटल प्यायला शिकलं तर बॉटलवर फीडिंग करताना बाळ छोटंसं तोंड उघडतं आणि लिटरली त्याच्या जीवणीमध्ये ते बॉटलचं निप्पल असं दाबतं आणि पितं. आणि याच्या उलट आईच्या स्तनांवर दूध पित असताना बाळाला मोठा आ करायला लागतो, बाळाला सकिंग करायला लागतं, म्हणजे बाळाची जीभ स्तनांखाली जाते आणि बाळ सर्पेंटाईन मुवमेंट्स करतं त्या जिभेच्या आणि असं स्क्वीज करून दूध निघतं. तर ही एकदम कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, त्यामुळे बाळाला एकदा जर का सोपी टेक्निक मिळाली की बॉटलनी दूध टपटप टपटप जात आहे, तर बाळ मग आईच्या छातीवरती दूध प्यायचं विसरून जातं. अर्थात हे घाबरून जाण्यासारखं नाही, याला लॅक्टेशन कन्सल्टंटच्या मदतीनं बाळ परत स्तनपान करू शकतं. या प्रोसेसला रिलॅक्टेशन असं म्हणतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू ते टेक्निक्स करायला लागतात, पेशन्स ठेवायला लागतो, मॉनिटर करायला लागतं, सगळ्याच गोष्टी आल्या. त्यामुळं आता तू जर का त्याला बाटलीने दूध पाजायला सुरुवात केलेली आहेस आणि बाळ आता आईचं दूध पित नाहीये असं सगळ्यांना वाटतंय, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाटली बंद करणं. जोपर्यंत बाळ बाटलीने पित आहे तोपर्यंत ते आईच्या छातीला पिणारच नाही ना, त्यामुळे आधी बाटलीने दूध पाजणं बंद करायला लागेल आणि मग हळूहळू स्तनपान चालू करणं आणि मग दूध वाढवणं असं स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस करायला लागते. त्याला वेळ लागू शकतो पण बाळ परत आईचं दूध पिऊ शकतं, ह्याला रिलॅक्टेशन असं म्हणतात. आणि ही प्रोसेस जर पेशन्स ठेवले तर सक्सेसफुल होते. त्यामुळं तू काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, तुझं दूध परत चालू होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ज्या ज्या माता असा विचार करत असतील किंवा जे कोणी असा सल्ला देत असतील की बाळ रडतंय म्हणून तुझं दूध पुरत नाहीये, तर त्यांनी 2 मिनिटं थांबा. फक्त बाळ रडतंय म्हणून फॉर्म्युला द्यायचा का? फॉर्म्युला एकदा चालू केला की ते चक्र चालू होणार, तो फॉर्म्युला बाळ जास्त जास्त पित राहणार आणि आईचं दूध हळूहळू कमी होत जाणार. कारण अर्थातच बाळ फॉर्म्युला पिऊन झोपलं की छातीवर पिणार नाही आणि छातीवर प्यालं नाही की आहे ते दूध संपत नाही, याच्यामुळे पुढचे हॉर्मोन्स तयारच होणार नाहीत. ब्रेन म्हणतो की चला दूध संपत नाही आता पुढचं नको करायला, आणि मग जसं दूध साठत राहील आणि ते संपत नाही आहे म्हणून दूध कमी कमी होत राहील, तर हे चक्र चालूच राहणार ना दूध कमी होण्याचं आणि बाळ फॉर्म्युलावर स्विच होण्याचं. तर याच्यासाठी एक लक्षात घ्या की ज्या स्तनपानामुळे तुमच्या बाळाला असंख्य फायदे आहेत, जसं की बाळदम्यापासून त्याला प्रोटेक्शन मिळतं, त्याला वेगवेगळ्या इन्फेक्शन्सपासून प्रोटेक्शन मिळतं, जसं काही टायफॉइड, न्यूमोनिया, जॉन्डिस, गॅस्ट्रो, डायरिया अशा असंख्य आजारांपासून, संसर्गजन्य आजारांपासून प्रोटेक्शन मिळतं. ज्या दुधामुळे बाळाचा IQ वाढणार आहे, बाळ हुशार होणार आहे, इंटेलिजंट होणार आहे, ज्या आईच्या दुधामुळे बाळातला फ्युचरमध्ये डायबिटीस, हार्ट अटॅक आणि High BP याचा धोका होणार नाहीये, आणि आईच्या दुधामुळे जर बाळाला कॅन्सर सारख्या भयानक आजारापासून संरक्षक अशा स्टेमसेल्स मिळणार आहेत, तर का बरं घाई करायची, वरचं दूध चालू करायची? थोडी वाट पहा, थोडं बाळाला लॅचिंग शिकवा, काय प्रॉब्लेम होतोय ते बघा, बाळ रडतंय का हे बघा. रडण्याची 1000 कारणं असू शकतात. दूध कमी आहे म्हणूनच बाळ रडतंय असा समज करून घेऊ नका आणि बाळाला स्तनपान चालू ठेवा. काही अडचण आली तर स्तनपान विशेषज्ञांचा, लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घ्या, मदत घ्या आणि मनानेच घाई करून फॉर्म्युला, बॉटल या चक्रामध्ये अडकू नका. बाळाच्या आयुष्यातले हे सोनेरी दिवस परत येणार नाहीये, हे लिक्विड गोल्ड बाळाला परत मिळणार नाहीये. त्यामुळं आत्ताच जे काही करायचं ते करा, जे उद्या करायचं ते आज करा, आज करायचं ते आत्ता करा आणि पटापट स्टेप्स घेऊन बाळाला स्तनपान कसं मिळेल याचा विचार करा.
0: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नात आपण केलं. आणि खरोखरच असंही होऊ शकतं किंवा असंही काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात ज्याच्यामुळे काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात, पण अर्थातच तुमच्यासारखे तज्ज्ञ आमच्या आजूबाजूला उपस्थित असल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. आणि खरोखरच श्रोत्यांना म्हणा किंवा मातेला म्हणा, तो एक फार मोठा आधार आहे तुमच्या माध्यमातून. खरोखरच आजचा भाग सुद्धा नेहमीप्रमाणेच उद्बोधक ठरला, तुम्ही छान मार्गदर्शन केलं, नक्कीच त्या मातेला याच्यातनं मदत मिळायला झालं असेल. आणि नेहमीप्रमाणेच आज आपण खूप मार्गदर्शन उत्तम केल्याबद्दल आजच्या भागापुरतं आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन प्रश्न घेऊन, एका नवीन कहाणीसह, उत्तरासह. तोपर्यंत श्रोते हो, या कार्यक्रमापुरता आम्ही आपली रजा घेतो आहोत. भेटूया पुढच्या भागात याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. हलाल की कमाई या चित्रपटामधलं, शब्दरचना अंजान यांची, संगीतकार बप्पी लहिरी. आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
3: नमस्कार.
2: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं. हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलर

0: पत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतो. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि कांचन यांच्या आवाजात धर्मात्मा या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रँच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रँच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शब्बीर कुमार यांच्या आवाजात. SH बिहारी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मजलूम या चित्रपटामधलं.

0: मॅजिक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं।

0: विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए.
2: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरे आपले स्वागत करतो. श्रोते हो, आपण आपल्या कार्यक्रमात वेगवेगळे खेळ, वेगवेगळे व्यक्तिमत्व यांना आपण आमंत्रित करत असतो आणि अशातच आज आपण अश्विन पंडित यांना आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. अश्विन पंडित यांना वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर त्यांना फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियातर्फे बेस्ट COC चा पुरस्कार नुकताच बेंगळुरू येथे प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार.
3: नमस्कार. नमस्कार नाना आणि नाशिककरांना नमस्कार.
2: सर, आपल्याला पहिली गोष्ट, आपला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपले अभिनंदन व रेडिओ विश्वास तर्फे आपल्याला शुभेच्छा.
3: थँक्यू सो व्हेरी मच. खूप खूप आभार.
2: आपल्याला जो COCचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल पहिली आपली प्रतिक्रिया काय होती सर?
3: प्रतिक्रिया म्हणजे काय, आनंद तर खूपच नक्कीच होता. आणि याच वर्षी म्हणजे मी 25 वर्ष विसाला झाली आणि मला COC पहिल्यांदा बनलो तो 1994 जानेवारीच्या रॅलीत, 93 सालापासून थोडक्यात. भरपूर कार्यकाल हा माझा COC म्हणून गेला. माझ्या हाताखालती मी अनेक COC पण तयार केले आणि असेच तयार करता करता ह्या वर्षी जी आपली INRC झाली, म्हणजे 2025 चा राऊंड जो आपल्या 2026 फेब्रुवारीमध्ये आम्ही जो घेतला तो खूपच छान राऊंड झाला. त्याच वेळेला अचानक कसं कुठेतरी मला वाटलं होतं की अरे 25 वर्ष विसाल झाली, आपण COC पण घडवले, आता कुठेतरी आपल्याला ही स्वयंसोयी संस्था आहे शेवटी विसा ही. आपण खूप जण सांगतो की आता तुम्ही ही पुढे संस्था चालवा, त्याच्याऐवजी मी एक कल्पना डोक्यात आली आणि ड्रायव्हर्स ब्रिफिंग जी असते आमची नॅशनल लेवलला, ड्रायव्हर्सना आम्ही त्या रॅलीच्या आधी एक सीन देतो रॅलीबद्दलचं आणि त्याच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स, त्यावेळेला मी कोणालाही न सांगता कोणाला न विचार सांगून टाकले की ही माझी COC म्हणून शेवटची रॅली असेल, त्याच्यानंतर COCनीच रॅली करायला लागेल. मी काम 100% करीन पण मुख्य रॅलीचा अधिकारी म्हणून मी नसून कोणाच्या तरी असिस्टंट म्हणून मला काम करायला आता आवडेल. मी खूप वर्ष काम करतोय आणि त्याच वेळेला हा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद साहजिकच द्विगुणित झाला असं म्हणायला हरकत नाही. अरे आपण रिटायरमेंट पण घेतोय, म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड नाही पण साधारण तसंच आपल्याला आपोआप फेडरेशननी दिलं असं म्हणायला हरकत नाही असं झालं.
2: सर, यापूर्वी नाशिकला असे कोणाला पुरस्कार मिळाले, त्यांचे नाव आपल्याला सांगता येईल वगैरे?
3: फेडरेशन तर्फे म्हणजे नॅशनल बॉडी जी आमची आहे, फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब्स ऑफ इंडिया, FMCI असं आम्ही म्हणतो त्यांना, त्या संस्थेला, तर त्यांच्यातर्फे हे पुरस्कार प्रकरण मागच्याच वर्षी सुरू झालं, त्याच्या आधी नव्हतं. आणि लकीली मागच्या वर्षी हे नॉमिनेशन पाठवायचे असतात वेगळ्या वेगळ्या संस्था भारतात ज्या आहेत, असंख्य संस्था आहेत अशा विसासारख्या, ती लोक नॉमिनेशन पाठवतात. मागच्या वर्षी मी आपले जे CRO म्हणजे जसं आम्ही COCA क्लर्क ऑफ द कोर्स जो इव्हेंटचा मुख्य असतो, तसंच त्याचा उजवा हात असं म्हणायला हरकत नाही तो कम्प्युटर्स रिलेशन ऑफिसर असतो जो कम्प्युटर्सना रिप्रेझेंट करतो, तर ते आपले विसाचे फाउंडर श्रीरंग मच्छे म्हणजे आम्ही त्यांना प्रेमानी पांडुकाका म्हणतो, तर त्यांना मागच्या वर्षी CROचा पुरस्कार हा चेन्नईमध्ये मिळाला होता. विसाने 2 वर्ष सातत्याने हे नामांकन दिलं आणि 2 वर्ष सातत्याने विसाला तो आनंद साजरा करता आला असं म्हणायला हरकत नाही.
2: सर, आपण जो हा पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छित आहात?
3: मी शिकलो ना रॅलिंग, खरं म्हणजे माझा रॅलिंगशी तसा मोटर स्पोर्टशी फारसा संबंध नव्हता. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि चांगलं कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग करतो इंडस्ट्रीचं, पण मी शिकलो जे आहेत ते 100% दादा स्वादी म्हणजे आनंद स्वादी जे आता नाही येते ह्या जगात, दादा स्वादी जे नाना चौकात किंवा मासा महाराष्ट्र ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशन यांच्याकडे यांच्याकडे उत्साहच होते, तर त्यांच्याकडे शिकलो आणि त्याच्यानंतर मला खूप जवळून काम करण्याचा संबंध आला तो नझीर हुसेन म्हणजे जे हिमालयन रॅली असोसिएशनचे संस्थापक आहेत ते, की दोन्ही ह्या दोघी व्यक्ती आपल्याकडे आता ह्या जगात त्यांच्या वयामुळे ते नाही आहेत. पण मला विचाराल तर हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला पहिल्यांदा आभार मला असे वाटले ते दादासाहेबी आणि नगरसिंग.
4: सर आपण जी विसा रॅली वगैरे आयोजित करत असतो त्याची सुरुवात आपली कशी झालेली होती त्याचं थोडक्यात सांगता येईल का आपल्याला?
3: 2000 साली जसं मी विचार करतो तसेच आमचे कॉमन प्लॅटफॉर्म मध्ये मी आहे, किंवा पांडुका आहेत, दिनेश शुक्ल आहे, श्रेयस यंदे आहे, मनोज जोशी आहे, स्वाती पंडित आहे आणि अशी असंख्य नावे. या सगळ्यांनी वाटलं होतं की आपण एक संस्था स्थापन करून नॅशनल लेवलला जास्त फोर व्हीलर याच्यावरती आपण काम करावं आणि ती संस्था 2000 साली आम्ही स्थापन केली. आणि आनंद वाटेल सांगायला की कुठलंही राजकारण, कुठलंही भांडण, कुठलंही संडे न होता 25 वर्ष सातत्याने ही संस्था आज चालू आहे.
4: आपण ज्या रॅली आयोजित करतो त्या माझ्यामध्ये 2-व्हीलर पण असतात, 4-व्हीलर पण असतात. 2-व्हीलरच्या कशा असतात त्याचं काही थोडक्यात सांगता येईल आपल्याला?
3: आम्ही 2-व्हीलर मध्ये एकदाच स्पर्धात्मक म्हणजे कॉम्पिटेटिव्ह सेक्शन मध्ये रॅली घेतली. माझ्या मते 2008 आणि मेजरली हाय स्पीड इव्हेंट ते 4-व्हीलरचेच घेतले. 2-व्हीलरची TAC रॅली जी आपण नाशिककरांकरता घेतो ज्याच्यात स्पीड हा क्रायटेरिया कमी असतो पण नॅव्हिगेशन हा क्रायटेरिया खूप जास्त असतो, त्या रॅलीज मात्र आम्ही घेतो. आम्हाला 2-व्हीलरच्या बाबतीत असं काय मला वाटतं की अरे खूप रिस्क फॅक्टर हाय आहे त्यामुळे थोडस विसा तज्ञ थोडं लांब राहिले. प्लस आपल्याकडे बाकीच्या 2 संस्था आहेत की जे 2-व्हीलर वरती जास्त काम करतात, सो आम्ही त्यांना जाऊन मदत करतो की चला आम्ही तुमच्या वतीने काम करतो असं ते 4-व्हीलरच्या बाबतीत आम्हाला मदत करतात.
4: तर मोटर स्पर्धा जी मोटर स्पोर्ट्स स्पर्धा आहे ती यशस्वी आयोजित करताना आपल्याला कोणते आव्हानं असतात? कारण ही एक रेस म्हटली एक अवघड असतं, टफ असतं, त्याच्यात आपल्याला असंख्य आव्हानं असतात त्यांना सामोरे जावं लागतं, ते कशा प्रकारे आपण सांगू शकाल?
3: नाशिक मध्ये करताना ना थोडासा आम्हाला आव्हानात्मक वाटत ते प्रायोजक मिळवणं थोडस आव्हानात्मक. पण दुसरा एक आनंद असा आहे की नाशिकची आमची विसाची टीम जी नाही म्हणता आज 700-800 लोक तर खूप कनेक्टेड आहेत आपल्याशी. म्हणजे जो अभाव बाकीच्या संस्थांना जाणवतो की अरे काम करायला माणसं नाहीत तोच आमचा खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे. जसं मी आता म्हणलं की आमच्याकडे राजकारण, भांडण, दंडे असं काही नाही, सगळे म्हणजे तो क्राऊड कंट्रोल मार्शल टू COC हे सगळे एकाच लेवलनी काम करतात, एकाच उद्देशाने काम करतात आणि आमच्याकडे तो खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि तो स्ट्रॉंग पॉइंट असल्यामुळे बरीचशी आव्हानं ही आपोआपच फेस ते लोक करतात आणि ती संपलेली असतात. आता अख्ख्या भारतात विसा ही एकमेव संस्था आहे जी 25 वर्ष टारमॅक वरती रॅली घेतो, बाकी सगळे ग्रॅव्हल वरती रॅली घेतात, म्हणजे थोडक्यात प्रायव्हेट लँड वरती रॅली घेतात की त्यांना क्राऊड कंट्रोल लोकांना थांबवणं हा प्रकार होत नाही. आणि जो आपल्याकडे आपली माणसं किंवा आपण ज्या गावांमध्ये ही राष्ट्रीय लेवलची हाय स्पीड स्पर्धा घेतो त्या गावकऱ्यांचं म्हणणं असतं की अरे तुम्ही दरवर्षी घ्या बरं असतो याच्यासारखं छान अनुभव नाही. आणि ते गावकरी इतकी मदत करतात म्हणजे आमच्या माणसांनी डबा नेला तर या वर्षीच्या रेलला त्यांना झापून काढण्यात आलं की तुम्ही आमच्या गावात येऊन डबे कसे काय करताय, आमच्याकडे जेवायचे डबे बाजूला ठेवा, जेवण आम्ही घालणार तुम्हाला करायला आणि आमच्या बरोबर जेवायचं. आणि ते हे अगत्य कुठे मिळत नाही, म्हणजे खरंच मिळत नाही, शहरात मिळत नाही पण ते गावांमध्ये मिळतं आम्हाला.
4: तर आपण इतके वर्षाचा अनुभव घेतला, हा अनुभव घेत असताना कधी घात अपघात, कधी दुखापत वगैरे अशा काही गोष्टी आपल्याला दिसून आल्या असं काही सांगता येईल आपल्याला?
3: हो हो, सामोरं जावं लागलं. अनफॉर्च्युनेटली विसानी एक पहिली ड्रॅग मुंबईची जी होती ती रेक्लेमेशन म्हणजे लीलावती हॉस्पिटलचं जे बँड्रा रेक्लेमेशन तिथे घेतली आणि अनफॉर्च्युनेटली तिथे एक अपघात झाला. त्याच्यात त्या रायडरचा 2-व्हीलरच्या रायडरचा दुर्दैवानी मृत्यू पण झाला. पण असं म्हणता येईल की ते स्पर्धा मध्ये नसताना झालेला गोंधळ होता पण तो फेस करायला लागला. म्हणजे मी रात्रभर पोलीस स्टेशनला बसून होतो आणि पोलिसांनी माहिती होतं की हे स्पर्धेत नाही झालंय, स्पर्धेनंतर झालंय. पण शेवटी तो कम्पिटेटिव्ह होता, स्पर्धात्मक स्पर्धेशी रिलेटेड होता. आणि त्या स्पर्धेमध्ये माझ्याकडे म्हणजे अतिशय हाय लेवलचे सेलिब्रिटी आले होते भाग घ्यायला, इन्क्लुडिंग सचिन तेंडुलकर, जॅकी श्रॉफ. बापरे, खूप प्रेशर होतं आमच्यावरती. पण झालं ते, आम्ही ते निभावून नेलं. आमची चूक नाही हे झालं माहिती आहे, काही केस वगैरे झाली नाही पण झाली ती गडबडी. अपघात होत असतात. शेवटी मोटर स्पोर्ट हा ना ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे, हा काही त्याच्यात ही सगळी तयारी असते. त्यामुळे आमच्याकडे ट्रेनिंग आणि त्यामागची तयारी आणि त्यामागचं तो ऑफिशियल हे अतिशय डेडिकेटेड असतं आणि त्याच्यात आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे एक काळ असा होता की नाशिकमध्ये ट्रॉमा अँब्युलन्सेस कमी होते आणि आपण त्यावेळेला 3-4 चार चार स्पेशल स्टेज रॅली घेत होतो. तर मी अँब्युलन्सेस आणि त्याला लागणारे पॅरामेडिक्स हे मुंबईहून मागवून आपण रॅली घेतलेली, पण तिथे कॉम्प्रोमाइज नाही केला आम्ही कधी. आत्ताही आपल्याकडे एक एक्स्टिक्युशन व्हेकल नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे एखाद्या गाडीला अपघात झाला आणि ड्रायव्हर नॅव्हिगेटरला काढताच येत नसेल तर ती गाडी कट करण्याकरता एक वेगळं व्हेकल असतं. त्या दोन गाड्या आपण चेन्नईहून इथे मागवतो विथ ऑफिशियल आणि परत जातात त्या. जिथे आपण कुठे पैशांचा, वेळेचा, माणसांचा, इक्विपमेंटचा कुठलाही अभाव आपण हे कॉम्प्रोमाइज करत नाही, आपण ते करतो.
4: तर आपण जर बघतात की आपण ग्रामीण भागात या स्पर्धा म्हणजे आपल्याला तिकडेच घ्यावं लागतात, कारण रस्ते मिळतात, कॉर्नर आपल्याला जो एक थरार पाहायला मिळतो. मग अशा वेळेस ग्रामीण भागातल्या लोकांची कशी साथ मिळते, का जिथं त्यांनी थांबायला पाहिजे तिथंच थांबायला हवं, पुढे त्यांना अंगावर गाडी यायला नको, त्यापासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे, या अशा गोष्टी करताना आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते, कसा प्रयत्न करावा लागतो?
3: भरपूर मेहनतीचं काम आहे, कारण ही स्पर्धा तसं म्हटलं तर फार पॉप्युलर नाही. म्हणजे क्रिकेट कसं खेळायचं आहे आपल्या भारतात कोणालाही शिकवायची गरज नाही.
4: बरोबर,
3: ते इतकं पॉप्युलर आहे, आपल्या रक्तात भिनलेलं आहे क्रिकेट. आपण अगदी सहज बॅट बॉल आणतो लहान मुलाला, अगदी तो 3 वर्षाचा असेल तरी, आणि त्याला आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करतो. पण मोटर स्पोर्ट हा तेवढा सोपा नाही. तो एक तर अतिशय अवघड स्पोर्ट आहे, थरारक आहे, ऍडव्हेंचरमध्ये मोडतो आणि महाग पण आहे. पण ह्या गावकऱ्यांना त्याकरता आमचं साधारण रॅलीची तारीख ठरली की त्याच्या आधी 100 दिवसापासून त्या गावांमध्ये चर्चा सुरू होते. त्यांच्याकडे आमची लोक जाऊन लायझनिंग करतात, त्यांना समजून सांगतात की स्पीड म्हणजे काय, कुठे राहा उभे, काय बघायला मिळेल. तुम्हाला मेडिकल अडचण आली तर आम्ही रॅली थांबून आमच्या ऍम्ब्युलन्समधनं तुमची मेडिकल अडचण आम्ही अटेंड करू. आणि ते गावकऱ्यांना समजून सांगितल्यानंतर पोलीस पाटील असतो, सरपंच असतो आणि गावकरी असतात, त्याची आम्ही एक रेग्युलर प्रत्येक गावात आणि आसपासच्या गावात, नुसतंच तिथून रॅली जाते तिथून नाही, पण आसपासची गावं पाडे इथे जाऊन भेटतो, बोलतो. आमचे सगळे ऑफिशियल जातात, ते बोलतात आणि त्यांना समजून सांगतात. आणि काही ठिकाणी असं झालंय की आपण इथून रॅली नको न्यायला, हे खूप टाईट गाव आहे. तर आम्ही मागच्याच वर्षी सांगतो, करोली नावाचं एक गाव आहे जव्हारच्या भागात, पालघर जिल्ह्यामध्ये येतं ते. त्या माणसांनी सांगितलं, तुम्हाला प्रॉब्लेम काय, तुम्ही इथून रॅली घेऊन जा. आम्ही सांगतो, माणूस सोडा, कोंबडीचं पिल्लू देखील येणार नाही. अहो, त्या माणसांनी ते गाव काय सजवून ठेवलं होतं रॅलीला. म्हणजे आम्ही तिथे 6 माणसं टाकली क्राऊड कंट्रोलला, ते 6 जण खुर्च्यांवरती बसून होते. गावकरी म्हणाले, तुम्ही पण रॅली बघा, काही आमचा माणूस येणार नाही. फार सुंदर. आणि नॅशनल लेवलचे स्पर्धक आम्हाला म्हणतात की हे कसं मॅनेज होतं, फक्त विचारतच, बाकी कुठेच भारतात बघायला मिळत नाही, तुम्ही कसं मॅनेज करता. हे खरं कसं माहिती, आमचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांचं आहे, खूप छान नातं ते मेंटेन करतात. आम्ही त्या शाळांमध्ये, ज्या शाळा रस्त्यात आहेत त्या शाळांकरता काहीतरी स्पोर्ट्स किट देतो, किंवा पाडे असतील त्यांना खेळायला कॅरम बोर्ड म्हणा, क्रिकेट म्हणा, बास्केटबॉल म्हणा, किंवा व्हॉलीबॉल म्हणा, फुटबॉल म्हणा, असे वेगळे वेगळे टीम बिल्डिंगचे स्पोर्ट्स देतो. म्हणजे त्यांना एकत्रपणे काम करता येईल किंवा खेळता येईल, याचा एक अनुभव. हल्लीच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तो एक अनुभव फार महत्वाचा असतो. त्यामुळे गावकरी खूप कनेक्टेड होतो आमच्याशी, खूपच जास्त.
4: तर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक ड्रायव्हर्स आणि उच्चस्तरीय खेळाडू म्हणू आपण त्यांना, की ते बंगलोर नंतर तामिळनाडू वगैरे देशाच्या अनेक भागातून येत असतात

0: त्यांचं राहण्याची व्यवस्था असती, त्यांना जी सर्व व्यवस्था आपण केलेली असती ती कशा प्रकारची असती आणि ते करत असताना आपली तारेवरची कसरत कशी होती?
1: तर एक तर मुळात ह्या स्पर्धांना जे लोक येतात त्यांचं राहणं वगैरे आम्ही नाही करत, ते स्वतः करतात ते.
0: बरं.
1: पण स्पर्धेत भाग घेतल्यापासून त्यांची गाडी आमच्या ताब्यात असते, म्हणजे त्याला आम्ही पार्क फर्मे म्हणतो. त्यांची गाडीची सर्व्हिस ही फक्त एकाच ठिकाणी ते करू शकतात, म्हणजे स्पर्धा सुरू झाल्यापासून साधं पेट्रोल देखील ते नॉर्मल पेट्रोल पंपावरती भरू शकत नाहीत, ते आमच्या नजरेखालतीच भरायला लागतात. मग ते त्याला म्हणतो आम्ही सर्व्हिस पार्क. त्या सर्व्हिस पार्कला मात्र या मुलांची त्या मेकॅनिक्सची ही खाण्याची सोय असते छान, वॉशरूम्स असतात, त्यांना टेंट दिलेले असतात. आणि आपल्या रॅलीचं नावच इतके वर्ष आपण रॅली ऑफ महाराष्ट्र म्हणतो. आम्ही काय करतो त्यामुळे ह्या सगळ्यांना 100% महाराष्ट्रीयन फूड खायला घालतो. त्याच्यात आम्ही बॅलन्स सांभाळतो की हाय प्रोटीन कंटेंट आहे थोडस, पण आपलं डेसर्ट, आपली उकडीचे मोदक, पुरणपोळी, हे आपली आपलं खाद्य
0: आहे.
1: बिरड्यांची उसळ, त्याच्यात प्रोटीन पण आलं, हे सगळे प्रकार देतो. त्यामुळे ते खूप खुश असतात आपल्यावर. म्हणजे आपल्याकडे अगदी साध्यातल्या साधं पक्वान म्हणतो आपण सुधारस, पण एका रेलला आम्ही सुधारस ठेवलं तर ते कम्प्युटर्स वाटी वाटी प्यायले. आम्हाला असं म्हटलं आहे फार साधं डेसर्ट आहे, इतना अच्छा डेसर्ट आम्ही कधी खायला नाही, म्हणून ते एकदम खुश झाले. खूप छान ट्रीट करतो आपण त्यांना, खूप खुश असतात. आणि आपल्याकडे जी ट्रीटमेंट आहे तशी त्यांना बाहेर नाही मिळत. त्यांना टिपिकल ते ज्या ठिकाणी तेच तेच खाणं असतं. अर्थात हे सगळं आपण करतो याच करता व्हिसा ला लकीली आतापर्यंत बेस्ट रॅली इन दी कंट्री असं 3 वेळा अवॉर्ड मिळालेलं आहे. एक अवॉर्ड तर माननीय सुनील दत्तजी जेव्हा ते कॅबिनेट मिनिस्टर होते त्यांच्या हस्ते मी स्वीकारलेलं आहे, त्यामुळे ते अप्रिसिएशन पण आपल्याला तेवढंच मिळालंय. आणि अप्रिसिएशन मिळाल्यानंतर जरा नेहमीप्रमाणे आपण आणखीन उत्साह वाढतो, आणखीन जोमाने काम करतो, आणखीन काहीतरी नवीन ऍड करतो, तेव्हा खुश असतात.
0: बर सर, आतापर्यंतची आपली संस्मरणीय स्पर्धा कोणती, कधी आपल्या लक्षात येईल, कधी मला कायमची लक्षात राहणारी अशी?
1: सगळ्यात लक्षात राहणारी स्पर्धा म्हणजे ते 2006 असेल, त्याच्यात जेवढ्या अडचणी मला फेस करायला लागल्या आणि त्याच्यात सगळ्या अडचणींवरती मात करून ती स्पर्धा खूप सक्सेसफुल झाली, ती आय थिंक 2006 रॅली ऑफ महाराष्ट्र असेल.
0: आता आपले पुढचे प्रश्न काय असणार आहे?
1: हे कार्य चालूच राहील भैया, कार्य चालू ठेवायचंच आहे. आम्ही नवीन नवीन टीम तयार करण्याच्या मागे आहोत. ऍक्च्युली आम्हाला असं हवंय की आमच्या समोर ही संस्था छान चालावी. आहेत लोक तयार आहेत, येत आहेत, जॉईन होत आहेत, करतायत प्रयत्न.
0: आपण ही पिढी तयार केली का जी पुढे आपलं वारसा पुढे चालू?
1: एक तयार केली, त्याच्या पुढची चालू आहे. काय झालंय आपल्याकडे काही मुलं तर अगदी शाळेत असल्यापासून जॉईन झाले मार्शल म्हणून आणि आज ते सिनियर ऑफिशियल्स म्हणून काम करतात, पण कामानिमित्त किंवा त्यांचा व्यवसाय, नोकरी याच्याकरता बरेचसे जे तयार झालेली पिढी आहे ती नाशिकमध्ये नाही आहे, काही पुण्याला आहेत, काही सिंगापूरला आहेत, मलेशियाला आहेत, मुंबईत आहेत. पण ते बिचारे सगळे त्या रॅलीच्या आधी कामाला येतात, 8-8 दिवस सुट्ट्या टाकतात आणि काम करतात. काही नाशिकची मुलं आहेत जे आता नवीन नावं घ्यायची झालं तर पांडुकरांचाच मुलगा कौस्तुभ आहे, सूरज कुटे आहे, अनिश नायर आहे, रुपिंदर सिंग आहे, अंकित गज्जर आहे, हर्षल कडवाने, ही सगळी मुलं हळूहळू तयार होत आहेत. आणि ते स्वतः स्पर्धक असल्यामुळे त्यांना स्पर्धेच्या दोन्ही बाजू माहिती आहेत, ऑर्गनायझरची पण माहिती आहे आणि स्पर्धकाची पण माहिती आहे, त्यामुळे नॅचरली ऑर्गनायझेशन छान होतं. आम्ही जे आता मी फाउंडर सांगितलं, आम्ही सगळे हे एकेकाळी रॅलीत भाग घेणारी माणसं आहोत, त्यामुळे आम्हाला स्पर्धकाला काय लागतं हे माहिती असल्यामुळे ऑर्गनायझर बघून ते प्रोव्हाइड करणं हे जास्त सोपं होतं आणि ते त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचतं, ते तक्रारी कमी येतात. त्यामुळे
0: यंदाच्या वर्षाचं टाइमटेबल कसं आहे?
1: यंदाच्या वर्षाचं टाइमटेबल फारस छान नाही आमचं, कारण आपल्याकडे तुम्ही जाणतच ह्या वर्षापासून कुंभमेळ्याची जोरात तयारी आहे.
0: हो हो.
1: तर त्या कुंभमेळ्याच्या ह्याच्यात आम्हाला रस्ते बंद करणं आणि हे अवघड जातं, पण तरी आम्ही पालघर जिल्ह्यात प्रयत्न चालू आहे की तिथून स्टार्ट पॉईंट तिथे कुठे मिळालं तर आम्ही एखाद्याची रॅली फक्त ह्या वर्षाकरता पालघर जिल्ह्यात शिफ्ट करून नाशिककरांच्या जवळ असेल ती, पण स्टार्ट आणि फिनिश बहुतेक त्या भागात करावं लागेल असं वाटतंय. याच्याकरता चालू आहे आमचे शोधाशोधी. त्याला खूप स्ट्रिंजंट कंडिशन्स आहेत, सर्व्हिस पॅक कसा असेल पाहिजे, इचकी कसं असेल पाहिजे, तर ते जरा त्याच्यावरती काम करणं चालू आहे. आणि कुंभमेळ्यामुळे आम्हाला इनफॅक्ट व्हिसा यावेळेला सरकारला सांगितलं आम्ही सगळ्या संस्थांना, आमच्या कलेक्टरेट असो किंवा कमिशनरेट असो, एसपी असो किंवा सीपी असो, त्यांच्या ऑफिसेस आम्ही सांगितलं की तुम्हाला कुठलीही गरज लागली तर सांगा, व्हिसाचे सगळे स्वयंसेवक फुकट काम करायला तयार आहेत. आणि ज्यांना ट्रॅफिक मॅनेजमेंट, गर्दी मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशन हे तिन्ही चांगलं माहिती आहे, कारण सगळेजण आयदर नोकरीवाले आहेत किंवा धंदेवाले आहेत, ते वेळ द्यायला आम्ही तयार आहोत त्याच्याकरता असंही सांगितलेलं आहे.
0: तर
1: टीएनजी रॅली मात्र होईल आता एवढ्यात, एक दीड दोन महिन्यात टीएनजी रॅली मात्र नक्की होईल.
0: ती
1: नाशिकची आहे, त्याला फार काही लागत नाही आपल्याला, रस्ते बंद वगैरे करायला लागत नाही, तेव्हा ती नक्की होईल.
0: तर व्हिसाच्या माध्यमातून नाशिकचे नाव पूर्ण देशात जगात होत आहे, याबद्दल काय सांग?
1: काम तर आपण भरपूर केलं आणि अतिशय चांगली संस्था म्हणून आपल्याकडे अख्ख्या देशातले मोटर स्पोर्ट प्रेमी नक्की बघतात. लकीली आपल्याकडे कुठलाही प्रायोजक आतापर्यंत कुठलाही वाद न घालता टिकून आहेत सगळे,
0: एकदा
1: जुटला गेला की तो असतो. ते एक विसाचं चांगलं आहे. आपले काही वेंडर्स, म्हणजे आपण जे म्हणतो ना की जे आपल्याकरता काही वेंडर्स हे 25 वर्ष आपल्याकडे तेच आहेत, सो आपल्याकडे खूप छान दृष्टीने बघितलं जातं आणि आम्ही ते चांगलंच ठेवण्याचा प्रयत्न आज सगळ्यात करतोय. भांडण तंडे करायचे नाहीत, जे असेल ते डिस्कस करायचं आणि मुद्दा सॉर्ट करायचं, माणसाशी भांडायचं नाही, मुद्द्यावरती वाद झाला तरी चालेल.
0: बरोबर, तर आपलं कार्य असंच चालू ठेवा आणि आणखी पुढचे पुरस्कार आपल्याला मिळत आणि नाशिकचं नाव असंच उंच राहोत अशा आज आपण शुभेच्छा व्यक्त करूया तुम्हाला जो पुरस्कार.
1: थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच रेडिओ विश्वास, तुम्ही खूप छान कार्यक्रम करता. तुम्ही तिसरा चौथा इंटरव्ह्यू दिलाय आणि फार छान ऐकायला मिळतं आम्हाला, खूप छान, थँक्यू व्हेरी मच.
0: चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत जमीन आसमान या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे अंजान यांचं. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं दिल दिवाना या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत अमित कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे इलाका या चित्रपटामधलं. अनवर सागर यांच्या या गीताला संगीत दिलंय नदीम श्रवण यांनी आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.
2: खाली बोतल की तरह

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात. गीतरचना समीर यांची, संगीतकार अन्नू मलिक.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं, तुमचा आवाज, शब्दगंध. शब्दगंध कार्यक्रमामध्ये आपण गाण्यांचा आस्वाद घेतो आहे, गाण्यांची गंध घेतोय, गाण्यांचा सुवास घेतो आहे. त्यामध्ये आपण मराठी हिंदी असं काही ठेवलेलं नाही, कधी हिंदी घेतो कधी मराठी घेतो. आज श्रोते हो, मी तुमच्यासाठी एक हिंदी गाणं घेऊन आलो आहे. अप्रतिम गाणं आहे, सलील चौधरींचं गाणं आहे. सलील चौधरींचं गाणं आणि मुकेश यांनी गायलेलं आनंद चित्रपटामधलं, तुम्ही ओळखलंच असेल. गाणं इतकं अप्रतिम आहे, कसे शब्द सुचतात हो यांना, नवल वाटावं असे शब्द आहेत. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए. मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, कहीं दूर जब दिन ढल जाए. थोडस उदास वाटणारं गाणं, राजेश खन्नावरती चित्रित झालेलं. आनंद पिक्चर म्हणजे दुःखांत असणारा हा सिनेमा, पण गाण्यांचा अर्थ जर बघितला, सगळीच गाणी खूप छान आहेत आनंदमधली, पण हे गाणं जास्त सुंदर आहे. शब्द बघा किती छान आहे. सांझ की दुल्हन बदन चुराय, नवी नवरी लाजते ना. हा जो दिवस आहे, हा दिवस असताना जात असताना तो दिवस सुद्धा लाजतोय नवीन नवरीसारखा. काय अप्रतिम कल्पना आहे. आणि अशा वेळेस जेव्हा संध्याकाळची कातर वेळ आहे, तू जवळ नाही आहे माझ्या ग, आणि त्यावेळेस मेरे ख्यालों के आंगन में चुपके से आए, चुपके से शांतपणे मस्त कोणीतरी हळूच येऊन सपनों के दीप जलाए. संध्याकाळची वेळ, दिवस अस्ताला जातो आहे, सूर्य मावळतो आहे, सांझ की दुल्हन बदन चुराए, आणि अशा वेळेस कोणीतरी हळूच येऊन माझ्या मनातला दिवा लावतोय, दिवा तेवट ठेवतोय. किती सुंदर. पुढच्या कडव्यामध्ये कवीने म्हटलंय, कभी यूं ही जब हुई बोझल सासे, भर आई बैठे बैठे जब यूं ही आंखें. कभी यूं ही जब हुई बोझल सासे, भर आई बैठे बैठे जब यूं ही आंखें, तभी मचल के प्यार से चल के छुए कोई मुझे पर नजर न आए, नजर न आए. खरंच कधी कधी असं होतं बघा देव, ही कल्पना सुद्धा अप्रतिम आहे हो. खरंच जिथे कुठेच आशा दिसत नाही ना, तिथे एक दिवा लावणारं कोणीतरी येतं आणि त्याला आपण देव म्हणतो. मग तो देव कोणाच्याही रूपाने येऊ देतो. कभी यूं ही जब हुई बोझल सासे, भर आई बैठे बैठे जब यूं ही आंखें. जेव्हा आपले श्वासच आपल्याला जड व्हायला लागतात, डोळे भरून येतात, आणि त्यावेळेस तभी मचल के प्यार से चल के छुए कोई मुझे पर नजर न आए. कोणीतरी आश्वासक हात आपल्या पाठीवरती ठेवतो, पाठीवर हात ठेवतो, पण मागे वळून पाहिलं तर कोणीच नसतं. असं अचानक येणारं, न सांगता येणारं, न दिसणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे देव. किती छान शब्द आहेत, किती छान कल्पना आहे. जेव्हा संध्याकाळच्या कातर वेळेला सांझ की दुल्हन बदन चुराय, लाजणारी संध्याकाळ एखादी आहे, आणि तेव्हा खयालो के आंगन में चुपके से दीप चलाय, विचारांच्या शृंखलेमध्ये आता सगळं संपलंय असं वाटत असतानाच कोणीतरी हळूच एखादा दिवा लावावा, तसं आहे. जेव्हा श्वास जड होतात, डोळे भरून येतात, आणि भरलेल्या डोळ्यांमध्ये जेव्हा मला काहीतरी आशेचा किरण दिसतो, तेव्हा मला त्याची आठवण होते. कही तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्म के नाते. कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्म के नाते.
घनी थी उलझन बैरी अपना मन अपना ही होके सहे दर्द पराए दर्द पराए। बघा बरं, खूप लोकांबद्दल आपल्याला काहीतरी वाटत असतं, खूप लोकांबद्दल, पण प्रत्येक जण आपल्याशी त्याप्रमाणे वागेलच असं थोडी असतं। कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, खूप वाटत असतं आपल्याला एखाद्याबद्दल पण नाही मिळत, होतं ना असं। आपल्याला बघितल्या बघितल्या असं वाटतं की नाही हा माझ्यासाठीच या जगात आलेला आहे असं वाटून सुद्धा। गीत रामायणात म्हटलेलं ना, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक एक आहे बाळा मेळ माणसाचा। तसा अनेक लोक भेटतात, अनेक लोक जवळची वाटतात, पण ती परत आपल्या जवळच असतील, आपल्या बरोबर राहतीलच असं नसतं। कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, नाही होतो, नाही जोडलं जात। पण मात्र काही वेळेला काय होतं, कहीं से निकला है जन्मों के नाते, आपल्या जवळचे नातेवाईक कधी भाऊ पण विचारत नाही, कधी बहीण विचारत नाही, कधी मुलगा विचारत नाही, कधी मुलगी विचारत नाही। आणि अशा वेळेला हळूच कोणीतरी ज्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही, रक्ताचं नातं म्हणतो ना पण रक्ताचं नातं नाही, तोच आपल्यासाठी सगळं जग बनून येतो। जेव्हा तो सगळं जग बनून येतो ना, तेव्हा मग काय पाहिजे दुसरं? पण होतं काय माहिती आहे का, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, प्रेम घ्यायला सुद्धा तुमच्यामध्ये तेवढी ताकद असावी लागते ना। प्रेम मिळालं तरी घ्यायला हवं ना, घेणं सुद्धा कधी कधी नशिबात नसतं। गणित ही उलझन बैरी अपना मन अपना ही होके सहे दर्द पराय। एखाद्या बद्दल आपल्याला काय वाटत असतं, त्याचं दुःख आपलंहून आपण भोगतो, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, काय असतं बरं? अपनाही होके सहे दर्द पराय। आपलं मन आपलंच असून सुद्धा ते आपलं न राहता दुसऱ्याचं दुःख भोगतं, हे जेव्हा होतं ना तेव्हा कळतं की अरे नाही, या मनामध्ये कोणीतरी आहे। कहीं तो ये कहीं दिल बिल नहीं पाते, कहीं से निकलाए जन्मों के नाते। आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं बघा की अरे हा काय जातीचा ना पातीचा माझ्या, कसलाच काही संबंध नसताना का वाटतं याला माझ्याबद्दल एवढं? तिथे हे असं होतं की आपणही होके सहे दर्द पराय। कसं मन असतं बरं, बैरी अपना मन। अनेक गाण्यांमध्ये बैरी मन म्हटलेलं पण आहे, बैरी अपना मन अपनाही होके सहे दर्द पराय। पण जेव्हा असं बैरी मन दर्द पराय सहत असतं, तेव्हाच कुठेतरी मेरे ख्यालो के आंगन में कोई सपनों के दीप जलाए चिपके से आए। संध्याकाळची कातर वेळ, मनामध्ये काहीच नसतं, शांतता असते, सगळीकडनं जग पूर्णपणे आपल्या विरुद्ध आहे असं वाटत असतं, तेव्हा कुठेतरी आशेचा किरण, कुठेतरी दिवा लावल्यासारखं वाटतं। ते वाटणं श्रोते हो खरंच खूप मजा येते हो, आपणही होके सहे दर्द पराय। पुढचं कडवं आणखीन छान आहे। दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे, दिल जाने मेरे सारे भेद।

अपने मुझसे जुदा न होंगे, इनके ये साए, इनके ये साए। अप्रतिम शब्द है, तो दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे। जगह मध्ये आपण किती असू देत, किती मोठा असू देत, किती मोठा साहेब असू देत, माझ्या मनाला माहिती असतं की मी किती चोर आहे। कोणाला आपण कितीही सांगितलं ना तरी सुद्धा आपल्याला माहिती असतं की आपण काय आहोत, आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला माहिती असतं। दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, इथे थोडंसं जरा वेगळं सांगितलेलं आहे। खो गए कैसे मेरे सपने सुनहरे, माझ्या स्वप्नांना कसं तिलांजली द्यावी लागली मला, हे सुद्धा माझं मनच जाणत। दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे, ये मेरे सपने यही तो है अपने, मुझसे जुदा न होंगे। जे पण तुटलेले स्वप्न असतील, फुटलेले स्वप्न असतील, असू देत, काही असू देत, पण ते माझेच आहेत, आणि जे माझे आहेत ना ते माझं मन नक्कीच ओळखतं। हे जे माझे तुटके स्वप्न आहेत हे माझ्यापासून दूर नाही जाणार, याच्या सावल्या माझ्यापासून दूर नाही जाणार, कारण या सावल्या सुद्धा आहेत ना ह्या माझ्यापासूनच बनलेल्या आहेत। जे माझ्यापासून बनलेलं आहे ना ते माझ्यापासून दूर नाही जाऊ शकत। पण जेव्हा केव्हा हे असं होतं, कहीं दूर जब दिन ढल जाए, तेव्हा होतं। माझे सगळे स्वप्न जरी बुडलेले असतील, स्वप्न तुटलेले असतील, तरी सुद्धा पुन्हा परत चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में, कोई सपनों के दीप जलाए। श्रोते हो कहीं दूर जब दिन ढल जाए, अप्रतिम शब्द, अप्रतिम आवाज, अप्रतिम चाल, अप्रतिम नायक राजेश खन्ना, खूप छान जमलंय त्याला काम, त्याचा तो बाबू मोशाय म्हणण्याचा आवेश, त्याची बाबू मोशाय म्हणण्याची पद्धत भावून जातं। तसं गाणं म्हणताना, चित्रित करताना त्याचा काही अभिनय नाही आहे, पण हे मला असं वाटतं अभिनय करून म्हणण्यासारखं गाणं पण नाही आहे। मुकेशचा एक जो दर्दभरा आवाज आहे ना, त्या आवाजानेच एक गारुड घातल्यासारखं आहे गाणं। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालों में, कोई सपनों के दीप जलाए। जेव्हा संध्याकाळ होते मी एकटाच असतो, जेव्हा नव्या नवरीसारखी ही संध्याकाळ लाजत असते, पण त्याच वेळेस माझ्या मनामधलं जे काहूर पेटलेलं असतं, त्या काहूर शांत करण्यासाठी कोणीतरी हळूच दिवा लावतं, प्रकाश पडतो। कभी यू ही जब हुई बोझल सासे, भराई बैठे बैठे जब यू ही आखे, जेव्हा माझे श्वास जड होतात, जेव्हा डोळे भरून येतात, त्यावेळेस तभी मचल के प्यार से चल के, छुए कोई मुझे पर नजर नाही, जेव्हा माझे श्वास जड होतात, माझे डोळे भरून येतात, तेव्हाच पाठीमागून कोणाचा तरी एक आश्वासक हात माझ्या पाठीवर पडतो। समजत नाही मला, दिसत नाही मला, कोण आहे ते समजत नाही, कोण आहे ते दिसत नाही, छुए कोई मुझे पर नजर नाही, कहीं दूर जब दिन ढल जाए, कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्मों के नाते। खरंच मला फार या शब्दांचं इतकं कौतुक वाटतं ना, अहो जन्मभर बरोबर राहिलेले नवरा बायको सुद्धा एकमेकांना ओळखू नाही शकत, 40-40, 50-50 वर्ष बरोबर संसार करून सुद्धा एकमेकांची ओळख ज्यांना झालेली नसते, कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते। बरोबर असतात, बरोबर राहतात, मुलं होतात, संसार होतो, आजी आजोबा होतात, पण तरी सुद्धा कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, आणि कुठे मात्र कहीं से निकल आए जन्मो के नाते। एक क्षणाची भेट होते, एक क्षणामध्ये सगळ्या जन्माचं जगणं जे आहे राहून गेलेलं ते सुद्धा उपभोगता येतं, त्यावेळेस हे म्हटलं जातं, कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्मो के नाते।
घनी थी उलझन बैरी अपना मन, सगळ्या काहूर माजलेलं असतं हे मन, सुद्धा आपलं वैरी होत असतं, आपल्या असून सुद्धा हे मन दुसऱ्याचं दुःख भोगत असतं, पण तेव्हाच कहीं दूर जब दिन ढल जाए, चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे, दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, मुझसे जुदा न होंगे ये साए, ये मेरे सपने यही तो है अपने, तेवा माझे सगळे स्वप्न भंगलेले असले तरी सुद्धा या भंगलेल्या स्वप्नांमधूनच एक दिवस नक्कीच सपनों का दीप जला के कोई आएगा, नक्कीच कोणीतरी येईल, आणि तेव्हा मात्र

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. संविधान हा फक्त पुस्तकांमध्ये असलेला विषय नाही, तर तो आपल्या दैनंदिनी आयुष्याशी, स्वातंत्र्याशी, हक्कांशी आणि नागरिक म्हणून आपल्या अस्तित्वाशी थेट जोडलेला आहे. पण अनेक वेळा सामान्य नागरिकांना स्वतःचे कॉन्स्टिट्यूशनल राईट्स नेमके काय आहेत, ते प्रॅक्टिकली कसे वापरायचे आणि संविधान आपल्या आयुष्यावर प्रत्यक्षात कसा परिणाम करतो याची पुरेशी माहिती नसते. आणि याच प्रॅक्टिकल कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेसवर आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रज्ञा शेजवळ मॅम. त्यांनी LLB, LLM, DLL आणि DW तसेच MA इन सायकोलॉजी असं केलेलं आहे आणि ते आता PhD करत आहे. गेली 7 वर्ष ते नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सेशन्स कोर्ट इथे लीगल प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर त्या NBT लॉ कॉलेज इथे लेक्चरर असून संतोष लॉ कॉलेज आणि नवजीवन कॉलेज इथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही कार्यरत आहे. भारतीय संविधान, फंडामेंटल राईट्स अँड लीगल अवेअरनेस या विषयांवर त्या विशेष काम करत असून संविधानाविषयी सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने जनजागृती करण्यावर त्यांचा भर असतो. मॅडम, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू.
0: सोशल मीडियाच्या काळात फ्रीडम ऑफ स्पीच आणि त्याच्या लीगल लिमिट्सकडे कसं पाहायला हवं असं तुम्हाला वाटतं?
1: सर, Article 19 प्रमाणे आपल्याला जे काही फ्रीडम्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला जे काही वाटतं ते मला सांगता आलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. माझे विचार जेव्हा लोकांपर्यंत जातील तेव्हा अवेअरनेस क्रिएट होईल. बरोबर आहे, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये ते लागू होतं. इवन दो मला माझ्या फिलिंग्स जर मला एक्सप्रेस करायच्या तर मी ते कवितेच्या माध्यमातून करेन. पेपरमध्ये एखादा लेख लिहून मी तो एक्सप्रेस करू शकते. एखादं पुस्तक मी लिहू शकते. किंवा आजचा जो जमाना आहे खऱ्या अर्थाने आपण सोशल मीडिया जेव्हा बघतोय तेव्हा तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही की तुम्ही एखादं आर्टिकल फ्रेम कराल आणि मग ते समाजामध्ये जाईल, लोक वाचतील. एवढा वेळ तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही. तुम्ही इमिजिएटली तुम्हाला जे काही सुचतंय, तुम्हाला जे काही वाटतंय एखाद्या गोष्टीबद्दल ते इमिजिएटली तुम्ही पोस्ट करता आणि ते लिमिटेड एरियामध्ये, आता काही आपण म्हणूयात की लिमिटेड एरिया पुरतं मर्यादित ते नाहीये, तर ते वास्ट आहे. आपण म्हणूयात की अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ती गोष्ट पोहोचते इतकं ते वास्ट आहे. Article 19 मध्ये जे पण राईट्स आपल्याला दिलेत त्याच्यावरती रिझनेबल रिस्ट्रिक्शन सुद्धा टाकलेत. म्हणजे तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल वाटेल तसं बोलावं असं अजिबात नाही. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, मीडियावरती ते सांगण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा नाही की तुमच्या बोलण्यातनं कुणाचं तरी डिफॉर्मेशन होईल. ते लिमिटेशन आहेत तुमच्यावरती, जसं आता आपण बोललो की ते लिमिटेशन तुमच्यावरती इम्पोज केलेले आहेत. आणि ऍब्सोल्युटली काय असतं माहितीये की कुणालाही ऍब्सोल्युट राईट्स कुठल्याच गोष्टीचे देऊन कधीच चालत नाही. कारण की ऍब्सोल्युट राईट्स ऑलवेज ऍब्सोल्युटली करप्टेड आणि तिथे काही

0: काहीतरी प्रॉब्लेम पण क्रिएट होत असतो. तुम्ही कोणालाही ऍब्सोल्यूट कुठलीच गोष्ट कधीच देऊ शकत नाही, त्याचा परिणाम चुकीचा दिसतो. म्हणून त्याच्यावरती काही वाजवी रिस्ट्रिक्शन्स इम्पोज करणं, मर्यादित त्या गोष्टीला ठेवणं हे गरजेचं आहे. कारण बघा, आजच्या जमान्यामध्ये आपण म्हणतो इतकं फास्ट आपल्याला सांगता येतं. समाजामध्ये सगळीच लोक आपण म्हणूयात की चांगल्याच विचारांची आहेत असं अजिबात नाहीये. एखादी गोष्ट चांगली आली तर त्याच्यावर टीका करणारे 100 लोक आहेत. तो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि आपण तो कंट्रोल नाही करू शकत. तुम्हाला जसं चांगलं सांगण्याचा अधिकार आहे तसं त्याला वाटतं की त्याच्या दृष्टीने तो जे चुकीचं बोलत असेल ते कदाचित त्याच्या दृष्टीने बरोबर असू शकतं. पण त्याचा परिणाम समाजामध्ये आपण म्हणूयात तेढ निर्माण करणारा असू शकतो, व्हायलन्स तयार करणारा असू शकतो, इतर लोकांच्या भावना दुखावणारा असू शकतो. सो असं नाही चालणार. त्याच्यामुळे ते लिमिटेशन्स खूप मर्यादित त्याच्यावरती टाकलेले आहेत आणि ते असणं गरजेचं आहे. म्हणून आता सोशल मीडियावरती जरी आपण बघितलं की जिथून कुठला एखादा व्हायलन्स क्रिएट होईल असे तुम्ही मेसेज जस्ट फॉरवर्ड जरी करत गेलात तरी सायबर क्राईमच्या अंतर्गत तुम्हाला आपण म्हणूयात इन्क्वायर करू शकतो, है ना? येस येस येस.
1: मॅडम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये इक्वॅलिटी आणि सेफ गार्ड्स वर इतका भर का दिला?
0: सर, ऍक्च्युली खरं सांगायचं तर आपण 1950 अगोदरची जर गोष्ट बघितली, संविधान सुरू होण्याच्या आधीची भारताची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला माहिती की आपल्या भारतामध्ये चातुर्वर्णीय व्यवस्था जी होती त्यानुसार इथला जो काही आपण म्हणूयात की या देशाचा कारभार आहे तो चालू होता. आणि पर्यायी व्हायचं असं की जे काही शूद्र लोक होते त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होताना दिसतो की इवन दो पाणी पिण्याचे अधिकार सुद्धा त्यांना मिळत नव्हते, त्यांच्या सावलीचाही विटाळ होत होता. बाकीच्या तर गोष्टी सोडूनच द्या, शिक्षण म्हणा किंवा नोकरी म्हणा किंवा धनसंचय करणं म्हणा, हे काहीच नव्हतं. इव्हन असं म्हणू शकतो की प्राणी मात्राला तरी किंमत होती पण ते माणूस असून त्यांना माणसासारखं जगण्याचा अधिकार नव्हता आणि तो एका पर्टिक्युलर समाज व्यवस्थेनेच त्यांच्यावरती लादलेला होता. सो जेव्हा 1950 आपण या सगळ्या गोष्टी सोडून संविधानाप्रमाणे लोकशाहीप्रमाणे आता भारत पुढे सर्व्हाइव्ह करणार आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त 1950 ती लोक आणि जी लोक अगोदरच्या काळामध्ये शिक्षणामध्ये व्यापारामध्ये पुढे गेलेली होती ती लोक 1950 फक्तच संविधान आलं म्हणून एका लाईनवरती येऊ नाही शकत, बरोबर आहे? त्या दिवशी त्यांनाही समानता मिळाली असं जरी म्हटलो की तुम्हीही समान झालात म्हणून समान नाही होत. कारण की हा जो काही आपण म्हणूयात की एक फार मोठं जे काही दोघांच्या मधलं अंतर आहे आणि ते अंतर होतं सामाजिक जी काही आपण म्हणूयात त्यांची अवस्था असेल, शैक्षणिक अवस्था असेल आणि आर्थिक अवस्था असेल, या सगळ्यांमध्ये फार मोठी एक आपण म्हणूया दरी होती आणि ती कव्हर करण्यासाठी जे इक्वालिटीचं जे काही आपण म्हणूया डायमेन्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रिझनेबल क्लासिफिकेशन करायला लागलं. रिझनेबल क्लासिफिकेशन म्हणजे काय? साधं उदाहरण जर याचं द्यायचं ठरलं बाबासाहेबांच्या विचारातनं तर असं म्हणता येतं की सपोज आपल्याच घरामध्ये जर एखादा व्यक्ती आपण म्हणूयात की अपंग असेल आणि एखादा सुदृढ आहे, ऍब्सोल्युटली आपल्या आई वडिलांचं लक्ष जास्त कुणाकडे असतं? तर जो अपंग आहे. का? तर तो अपंग आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा कन्सर्न हा जास्त आहे म्हणून मग त्याच्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. एका सुदृढ व्यक्तीपेक्षा जास्त भर त्याच्या खाण्यापिण्यावर. का? तर तो सुदृढ झाला पाहिजे. दोघंही सारखे असण्यासाठी त्याच पद्धतीने मग त्याला पोषक आहार जास्त दिला जाईल, त्याच्यावर लक्ष जास्त दिलं जाईल, त्याची काळजी जास्त घेतली जाईल. त्याच पद्धतीनं इक्वॅलिटी खऱ्या अर्थाने समाजात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू जो होता, हे जे समाजातले तळागळामध्ये राहिलेले जे काही दीनदलित वर्ग आहे यांना इतर लोकांच्या बरोबरीने आणण्यासाठी रिझर्वेशनचा जो काही मुद्दा आहे तो गरजेचा आहे. कारण रिझर्वेशन म्हणजे आपण म्हणूयात की त्या अपंग आपण व्यक्तींना जास्त जे काही आहार प्रोव्हाइड करतोय, मग तो आपण म्हणूयात सामाजिक लेवलचा, शैक्षणिक लेवलचा आणि आर्थिक लेवलचा, ती एक फ्लेक्झिबिलिटी त्यांच्यासाठी ठेवली आहे. कारण इक्वॅलिटी आणायची आहे आणि त्याशिवाय कारण इक्वॅलिटी ही नेहमी इक्वल लोकांमध्ये सांगावी लागते आणि इक्वल लोकांमध्ये जर आपण इक्वॅलिटी शिकवायला गेलो तर मुळात तो अन्याय होतो. आणि म्हणून मग ते कॉम्पिटिशन करण्यासाठी दोघंही सुदृढ व्यक्तींचंच कॉम्पिटिशन कधी होऊ शकतं? एक अपंग आहे आणि एक सुदृढ आहे, या दोघांना तुम्ही एका लाईनवर उभं राहून त्यांच्यामध्ये रेस नाही लावू शकत. सो दॅट खूप वेगवेगळे डायमेन्शन्स बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये बारकावीने घेतलेले आपल्याला दिसतील, पण हा खूप महत्वाचा आहे.
1: आजच्या काळात त्याचा प्रॅक्टिकल काय महत्व वाटतो तुम्हाला?
0: सर, प्रॅक्टिकली काय आहे माहितीये का, हा जो अँगल आहे बाबासाहेबांचा खऱ्या अर्थाने लोकांनी त्याच्याकडे, माझं असं एक स्पष्ट म्हणणं असतं की जेव्हा तुम्ही तुमच्या माणुसकीची कवाडं उघडे ठेवून त्याच्याकडे बघाल ना तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये एक प्रामाणिकपणा दिसेल किंवा त्याची गरज वाटेल. अदरवाईज तुम्हाला असं वाटेल तुम्ही कम्पेअर करत जाल लाईक दॅट की आपण म्हणूयात की संविधानासमोर सगळे समान म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ असं संविधानामध्ये नमूद केलंय. आर्टिकल 14 म्हणतं पण सर्वसामान्य म्हणतं कुठे इक्वॅलिटी दिसत नाही. म्हणजेच काय तर प्राईम मिनिस्टर असतील भारताचे नागरिक आहेत. अजून आपण सगळेच आपण म्हणूयात की जे पण VIP ट्रीटमेंट ज्यांना मिळतात सगळे भारताचे नागरिक आहेत त्यांच्या जीवितला धोका म्हणून त्यांना प्रोटेक्शन्स आहेत. मी पण सर्वसामान्य नागरिक आहे. मला माझा शेजारचा व्यक्ती मला जर धमक्या देत असेल माझं म्हणणं माझ्या जीविताला धोका आहे मला प्रोटेक्शन मिळतं का. माझ्यासोबत एखादा पोलीस द्या मी म्हणेन अहो माझ्यासोबत एक पोलीस तर द्या मला तुम्ही मोठी सिक्युरिटी नका प्रोव्हाइड करू पण माझ्याही जीविताला धोका आहे. तो व्यक्ती मला धमक्या देतो मला पण तुम्ही प्रोटेक्शन द्या मला मिळणार आहे का नाही. आणि मग तेव्हा तुम्ही म्हणाल संविधानामध्ये मेन्शन केलेलं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ त्यांना मिळतं त्यांच्या जीविताला धोका आहे म्हणून माझ्या जीविताला धोका आहे म्हणून मला नाही मिळत. बिकॉज हे रिझनेबल क्लासिफिकेशन आहे आणि ते तसं ठेवावं लागणं हे पण गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही होणार ना पंतप्रधान तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या सिक्युरिटी मिळणार आणि असं तर अजिबात कुठे नाही की तुम्ही त्या पदापर्यंत जाऊ शकत नाही. त्यासाठी तर तुम्हाला सगळेच दरवाजे मोकळेत की कोणीही पंतप्रधान होऊ शकतं कुठल्याही पदापर्यंत जाऊ शकतं आणि त्यावेळेला त्या सगळ्या सेवा तुमच्यासाठी त्याच प्रमाणामध्ये मिळतील. ती इक्वॅलिटीच आहे.
1: बरोबर
0: येते लक्षात. सो वेगवेगळे डायमेन्शन त्याच्यामध्ये आहेत.
1: येस लोकांना अनेक वेळा वाटतं की कोर्टात गेल्याशिवाय हक्क मिळत नाही पण कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेस ग्राउंड लेवलवर वाढणं किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं.
0: खूप जास्त महत्वाचं आहे सर. कारण की जसं आपला अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत ना तसंच कायदा ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. कारण जर तुम्हाला प्रॉपर कायदा माहिती नसेल तर अन्याय तुमच्यावरती सतत होत राहणार आहे. कारण तुम्हाला माहितीच नाही की ही गोष्ट तुमच्यासोबत कोणीतरी करतंय हा एक प्रकारचा अन्याय तुमच्यावरती होतोय. बरोबर आहे. त्याच्यामुळे संविधानिक जी पण आपली कलम आहेत संविधानामध्ये नमूद केली आणि त्याच्यातला स्पेसिफिकली फंडामेंटल राईट्स तुम्हाला सगळं संविधान नको माहीत राहू देत काही फरक नाही पडणार पण तुम्हाला तुमचे फंडामेंटल राईट्स माहितीच पाहिजेत. जसं आपण म्हणूयात की सपोज एखाद्या स्त्रीला तिच्यावर एखादा चार्ज आहे आणि रात्रीच्या वेळी 7 नंतर आपण म्हणूयात 6 नंतर 7:30 वेळेला जर काही पोलीस तिला इन्क्वायरीसाठी घेऊन जायला आले तर जर सर्वसामान्य स्त्रीला हे माहिती नसेल की कुठलाही पोलीस पर्टिक्युलर काही एक्सेप्शनल त्याच्यासाठी ऑफेन्सेस सोडले तर इतर गुन्ह्यांसाठी तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नाही शकत. सकाळी 6:00 आणि संध्याकाळी 6:00 तुम्हाला पोलीस स्टेशनला ते घेऊन जाऊच शकत नाही. हे जर एखाद्या स्त्रीला माहितीच नसेल तर ती ऍब्सोल्युटली जाणार आहे त्यांच्यासोबत कारण की पोलिसांना ती घाबरते. हा अवेअरनेस आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला का अरेस्ट करताय हे विचारण्याचा तुमचा अधिकार आहे. आर्टिकल 20 हे अधिकार दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट कैद्यांना सुद्धा अधिकार दिलेत किंवा अरेस्ट करणाऱ्या पर्सनसाठीचे अधिकार जसं की आपण म्हणूयात की नो एक्सपोस्ट फॅक्टो लेजिस्लेचर आहे त्याचबरोबर आपण म्हणूयात की नो डबल जिओपार्डी आहे दिलेलं याच्यामध्ये नो सेल्फ इन्क्रिमिनेशन दिले. तुम्हाला तुमच्याच बद्दल तुमच्या गुन्ह्यामध्ये स्वतःच्याच विरोधामध्ये साक्ष देणं हा सुद्धा गुन्हा आहे. किंवा आपण म्हणूयात की अशी बळजबरी कोणी तुमच्यावरती करू शकत नाही अजिबात नाही करू शकत पण तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला कोणीतरी टॉर्चर करतंय आणि तुम्हाला वाटतं मला पोलीस विचारतायत ते मला मारतायत आणि मी सांगितलंच पाहिजे गरजेचं नाहीये. अजिबात गरजेचं नाहीये. हे तुम्हाला कळेल कधी जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेस असेल. आर्टिकल 22 पुन्हा दिलेला आहे तुम्हाला अरेस्ट.
1: तुम्ही नो एक्सपोस्ट फॅक्टो लेजिस्लेचर
0: येस
1: ते म्हणजे काय नेमकं.
0: नो एक्सपोस्ट फॅक्टो लेजिस्लेचर म्हणजे काय असतं. कायद्याचे 2 प्रकार असतात आपण म्हणूयात की कायद्याला प्रॉस्पेक्टिव्ह आणि रेट्रोस्पेक्टिव्ह असा इफेक्ट असतो.
1: बरोबर.
0: आता प्रॉस्पेक्टिव्ह आणि रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय. एखादा कायदा सपोज आज सुरू झाला तर त्याची अंमलबजावणी किंवा तो लागू होणार आहे आजच्या घडीपासून पुढच्या घटनांसाठी. आणि काही कायदे असे आहेत की ते कायदे आज सुरू झाले ते आज इथून पुढच्या परिस्थितीला पण मागच्याही परिस्थितीला ते लागू होतील. तसा क्रिमिनल कायद्यांना रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देता येत नाही. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय. जर सपोज आजच्या मितीला एखाद्या व्यक्तीने चोरी केली त्याच्यासाठी आपल्या BNS जर आपण म्हणूयात शिक्षा आहे 3 वर्षाची फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 3 वर्षाची शिक्षा आहे आणि पुढच्याच एखादा व्यक्ती आपण म्हणूयात की त्याला चार्ज लागला आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाला त्याला 3 वर्षाची कैदेची शिक्षा झाली. पुढच्याच वर्षी या कायद्यामध्ये बदल झाला आणि त्याच गुन्ह्यासाठी शिक्षा झाली 5 वर्षांची. मग आता तो जो व्यक्ती चोरीची जी शिक्षा भोगण्यासाठी आता गेलाय त्याने गुन्हा केला तेव्हा 3 वर्ष 1 वर्ष झालंय कायदा बदललाय चोरीची शिक्षा आहे 5 वर्ष. मग आता त्या व्यक्तीला पण 5 वर्षासाठी ठेवायचं का आतमध्ये? हा जो इफेक्ट आहे आत्ता झालेल्या कायद्याचा तो त्याला लागू नाही होणार. क्रिमिनल लॉ मध्ये हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देता नाहीयेत. पण इतर काही कायदे असे असतात, जसं तुम्ही बघत असाल की सर्वसामान्यपणे लोकांना माहिती आहे की आपलं जे काही वेतन आहे, वेतन वाढ जी काय होत असते, आता ती वेतन वाढ सपोज मी एक शिक्षक आहे आणि मी मागच्या 5 वर्षांपासून काम करते एका पर्टिक्युलर डेझिग्नेशनवर आणि आज एक कायदा आला, इथून पुढे याच डेझिग्नेशनवरती काही लोक काम करणार आहेत, त्यांच्यासाठीची जी काही वेतन वाढ आहे ती वेगळी, आपण म्हणूयात की त्यांना जास्त स्केल दिला जातोय, किंवा आपण म्हणूयात 5वं वेतन 6वं वेतन 7वं आता 8वं वेतन आयोग हे त्यांना लागू होणार आहे. म्हणजे त्यांचं जे स्केल आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, इन्क्रीमेंट होत जाणार आहे, वाढ होत जाणार आहेत, त्यांच्या फॅसिलिटीज वाढत जाणार आहेत. मग मी पण एक शिक्षक आहे, मी 10 वर्षापूर्वी जॉईन झाले, सेम डेझिग्नेशनवर काम करते आणि आज कायदा लागू झाला, आजपासून जे काही लोक काम करतायत तर यांनाच हा कायदा लागू होऊन फायदा नाहीये, तर त्याचा फायदा जे मागे पण लोक त्याच पोस्टवर काम करतायत ना,
1: बरोबर,
0: त्यांना पण तो मिळायला पाहिजे. त्याला म्हणतो आपण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. सो असा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट क्रिमिनल लॉला देता येत नाही.
1: येस. आणि मॅम आता आपण कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेस किंवा लिगल अवेअरनेस बोलतोय, खूप लोकांना सामान्य नागरिकांना बोलताना पाहिलं की मला माहिती नव्हतं, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मिस्टेक ऑफ लॉ,
0: येस,
1: मग तो लोक बोलतात पण मग त्याचा काय नेमका इफेक्ट असतो, जे लोकांचं असं वाटतं की मला माहिती नव्हतं.
0: सर ऍक्च्युली काय माहितीये का, आपलं संविधान असं सांगतं किंवा आपल्या भारताचे कायदे आपल्याला असे सांगतात की भारतातला प्रत्येक नागरिक मग तो शिक्षित असो किंवा अशिक्षित असो काही पण असू देत, मला या देशाचे कायदे माहीत नाहीत हा एक्सक्यूज तुम्हाला घेता नाहीयेत कोणत्याच कंडिशनला. नाही की मी वाचूच नाही शकत, मी अगदीच खेड्यात राहतोय, माझ्यापर्यंत कुठला आपण म्हणूयात माहिती पोहोचत नाहीये आणि मला कसं कळणार की हे. तसं एक आपण साधं उदाहरण बघितलं तर आपण म्हणूयात की नाशिकमध्ये एखाद्या खेड्यातला व्यक्ती आला ड्रायव्हिंग करत, गाडी घेऊन आलाय, त्याच्या 2-व्हीलरवरती आलाय आणि सिग्नलला आपले मामा असतात उभे, थांबवतात, थांबून घ्या, सिग्नल चालू आहे, थांबून घ्या, थांबलेला आहे, पण अजून सिग्नल सुटायच्या अगोदरच त्याने काय केलंय, सिग्नल तोडलाय, गेला पुढे, थांबवलं नाही, थांबला, पुढे गेला, येते लक्षात, पुढे गेला, काय केलंय, किंवा आपण म्हणूयात त्याला हे कळालं नाही की सिग्नल हा काहीतरी प्रकार असतो, किंवा सिटीमध्ये गाडी चालवत असताना असे लाईट्स लागल्यावरती थांबणं गरजेचंच आहे हा अवेअरनेस त्याला नाहीये, आणि त्याच्यामुळे त्याने काय केलंय, तो लॉ मोडला आणि तो पुढे गेलाय निघून, येते लक्षात, तो पुढे निघून गेला, पुढे पोलिसांनी त्याला थांबवलं की का रे तुला मागेच थांबवलं होतं का नाही थांबलास, पुढच्या एका पोलिसाने त्याला थांबवलं आणि तो बोलला थांब इथेच आता तू सिग्नल तोडलाय, तो म्हणतो मला नाही माहिती सिग्नल काय प्रकार असतो, मिस्टेक ऑफ फॅक्ट, तुमच्याकडनं ही घटना जी आहे ती चुकून झाली याला एक्सक्यूज असू शकतो. तो म्हणाला अहो मी आतापर्यंत कधी सिटीत आलोच नाही आणि त्या लाईटचा काय अर्थ असतो ना, ते लाल काय हिरवं काय मला नाही कळत, म्हणून मी पुढे आलो आणि परत तुम्ही मला थांबवलं ना म्हणून मी आता थांबलो इथे, पण मला नाही माहिती, तर ही माझी चूक होती, तर ती एक्सक्यूजेबल असेल. आता त्या पोलिसांनी काय केलं, एक काम कर तुझं लायसन दाखव आता, तो म्हटला लायसन नाही माझ्याकडे, मी अजून काढलंच नाही, भारतामध्ये गाडी चालवण्यासाठी लायसन लागतंच, हा मिस्टेक ऑफ लॉ मला माहित नाही असं सांगून चालणार नाही, त्याच्यासाठी मात्र तुम्हाला शिक्षा 100% होणारच आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे तुमच्याकडनं एखादी गोष्ट फॅक्ट मध्ये चूक झाली ती एक्सक्यूजेबल आहे, लॉ माहिती नाही आणि ती चूक झाली ते कुठे एक्सक्यूजेबल नसेलच.
1: माझ्यासोबत असं 10 वर्षापूर्वी घडलं होतं, मी गेलो होतो मुंबईला हाजी अलीच्या इथे, मला पोलिसांनी पकडलं, आता का पकडलं मला माहिती नव्हतं, त्यांनी थांबवलं, त्यांनी मला विचारलं तुम्हाला माहिती का मी का थांबवलं, म्हटलं मला नाही माहिती काय थांबवलं, तर ते म्हणे की सर तुम्ही लेन कटिंग केली, म्हणे मी थर्ड लेनला होतो आणि मी राईट टर्न मारला, पहिला लेन हा तुम्ही राईट मारू शकता, सेकंड लेन स्ट्रेट किंवा राईट घेऊ शकता, मला माहिती नव्हतं, मग त्यांनी समजून सांगितलं, त्यांनी कदाचित माझी गाडी पाहिली MH15 पासिंग आहे, त्याला लक्षात आलं की नाशिकमध्ये आत्ताही लोक लेन फॉलो नाही करत, हा तर अजून एक विषय, तर त्यांनी मला ते समजून सांगितलं, तर तेव्हा लक्षात आलं की लेन कटिंग किंवा ही जी लेन सिस्टम आहे हे लॉ मध्ये आहे.
0: सर ऍब्सोल्युटली लॉ इतके चांगले आहेत पण आपण लोक लॉ अबाइडिंग नाही होत ना, हा आपला एक आपण म्हणूयात प्रॉब्लेमच आहे खरं सांगायचं तर. बाहेरच्या देशांमध्ये तर इतके काटेकोरपणे लहान मुलांपासून ते एक लॉ म्हणजे मॅनर्स फॉर्म मध्ये शिकवले जातात, आपल्याकडे ते अजून ते कल्चर नाहीये असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही असो किंवा मी असो गरज पडली की आपण सिग्नल तोडतोच, माहिती आहे चुकीचं आहे पण गरजेनुसार आपणही ते अवॉइड करतो, आपण म्हणूयात की ही खरंच चुकीची गोष्ट आहे पण असं नको व्हायला. खऱ्या अर्थाने आपण जर कायद्यात राहिलो तर आपण फायद्यात राहू, हे फार महत्वाची गोष्ट आहे.
1: ऍब्सोल्युटली. मॅडम, नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण जाऊया की सामान्य नागरिकांनी संविधानाबद्दल सर्वात आधी कोणत्या प्रॅक्टिकल गोष्टी समजून घेतल्या पाहिजे.
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं मी आधी पण म्हटलं, तुम्हाला तुमचे फंडामेंटल राईट्स माहितीच असले पाहिजेत. कारण ते माहिती असेल तर तुमच्यावरती अन्याय होतो याची जाणीव तुम्हाला होईल, किंवा तुम्ही किती प्रॉपर वेळेने चालला आहात, किंवा तुम्हाला संविधान तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करतं याची तुम्हाला जाणीव असेल. जर तुम्हाला फंडामेंटल राईट्सच माहिती नसतील तर तुम्ही फक्तच इतर लोकांच्या सांगण्याप्रमाणे किंवा काहीतरी चाललंय म्हणून चाललंय एवढंच तुम्ही जगत राहणार आहे किंवा वागत राहणार आहे. याचा परिणाम, अन्याय जो काही आहे ना, तो तुमच्यावरती अल्टिमेटली होत राहील. म्हणून संविधानाचा अवेअरनेस गरजेचा आहे. बऱ्याच लोकांकडे संविधान असतं किंवा संविधान वाचलं पाहिजे, संविधान समजून घेतलं पाहिजे, इतर ठिकाणून ऐकतात म्हणून वाटतं लोक एकदम हौशी पुस्तकं घेऊन जातात, पण ते वाचता नाही येत किंवा ते इंटरप्रिट नाही होत, तर त्याच्यात खरं तर त्यांचा दोष नसतो. कारण की संविधानाची जी काही लँग्वेज आहे ती किचकट आहे खरं सांगायचं तर. आणि लॉच्या स्टुडंटला किंवा वकिलांना ती समजते, त्याचं कारण असं आहे की लॉ शिकत असताना इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट, हे जे काही स्टॅट्यूटचा अर्थ कसा लावायचा हे आपण शिकतो, ज्युरिस प्रुडन्स काय आहे हे आपण शिकतो, आणि त्याच्यामुळे त्या वाचनात ना इवन तो मराठीत जरी असेल तरी इंटरप्रिट करता येत नाही. लँग्वेजमध्ये जी काही आपण म्हणूयात की तो एक सर्वसामान्य लोकांना इश्यू येतो आणि म्हणून ते वाचत नाही किंवा ते समजून घेत नाही. पण सोप्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपल्याला आज जसं आपण सोशल मीडिया वापरतोय, AI असेल किंवा गुगल असेल यांची मदत घेऊन सर्वसाधारण लोकांना समजेल अशा सिंपल भाषेत सुद्धा तुम्हाला संविधान, तुमचे हक्क हे तुम्हाला कळतं. कारण हे गरजेचं फक्तच तुमच्या स्वतःपुरतं असं नाही, तुमचे जे राज्यकर्ते आहेत ना त्यांचे राईट्स काय, त्यांना ॲब्सोल्यूट राईट्स आहेत की त्यांच्याही जे काही त्यांना दिलेल्या पॉवर्स आहेत त्याच्यावरही काही रिस्ट्रिक्शन्स आहेत याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. कारण आपण काही आपण म्हणूयात की इथे डिक्टेटरशिप नाहीये, इथे लोकशाही आहे, आणि लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचं सरकार निवडत असता आणि तुमच्या सरकारने तुमच्यासाठी काय काय द्यावं, काय करावं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचे राईट्स लिमिटेड आहेत की अनलिमिटेड आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. याच्यासाठी केशवानंद भारतीची भारतातली सगळ्यात मोठी जी केस आहे केशवानंद भारती, जी प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं गरजेचंच आहे. जसं आपल्याला सचिन तेंडुलकर माहिती आहे, कुणी म्हणेल का मला सचिन तेंडुलकर माहिती नाहीये, पण ज्या दिवशी त्याचा जन्म झालेला आहे त्याच दिवशी केशवानंद भारतीचं एवढं मोठं जजमेंट आलंय, ज्याच्यामध्ये नानी पालखीवाला सरांनी सिनियर काउन्सिल कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट यांनी 6 महिने जवळपास 13 जजेसच्या पॅनलला एका व्यक्तीने तोंड देत भारताची लोकशाही टिकून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये, काहीच नाही माहिती. आपलं फक्त चाललंय चाललंय, आणि बाकीच्या ज्या काही गप्पा असतात राजकारण्यांच्या कट्ट्यावरच्या गप्पा, त्याला टेक्निकल काही अर्थ नसतो. जोपर्यंत संविधान तुम्हाला प्रॉपर समजत नाही तोपर्यंत तुमचे अधिकार आणि राज्यकर्त्यांचे पण अधिकार तुम्हाला समजणार नाही. कारण समजलंच नाही तर तुम्ही त्यांना क्रॉस नाही करणार, फाईट नाही करणार त्या गोष्टीच्या अगेन्स्ट. म्हणून संविधानाचा अवेअरनेस हा सगळ्यात जास्त महत्वाचा, आणि म्हणून मी ते सांगते की आपल्या ज्या गरजेच्या मूलभूत गोष्टी आहे ना त्या मूलभूत गोष्टींचाच एक भाग संविधान पण आहे, आणि तो असायलाच पाहिजे.
1: जर प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या कॉन्स्टिट्यूशनल राईट्स बद्दल 3 गोष्टी समजून घेतल्या तर त्या कोणत्या असाव्यात?
0: सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये असेल राईट टू लाईफ. माझं लाईफ कसं असायला पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट ते क्वालिटेटिव्ह असण्यासाठी कोण जबाबदार आहे, कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इक्वॅलिटी, आर्टिकल 14, समानता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला डिग्निटी देते. जर समानता नसेल तर तुम्हाला डिग्निटी नाही मिळत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला भेदभाव दिसून येतो, आणि आपलं संविधान सांगतं की आर्टिकल 15 जे काही आपल्याला सांगितलंय की कुठल्याही व्यक्तीमध्ये त्याची जात, त्याचा धर्म, त्याचा वंश याच्यावरून भेदभाव होता कामा नये.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे तो अवेअरनेस खूप जास्त गरजेचा आहे. आर्टिकल 15 हे नमूद केलंय. सो आर्टिकल 14 प्रमाणे समानता तुम्हाला माहिती पाहिजे. आर्टिकल 19 प्रमाणे तुम्हाला माहिती पाहिजे, ते म्हणजे तुमचे फ्रीडम्स, तुम्हाला कुठल्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे. जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुमच्या चॉईसचं प्रोफेशन असेल, बिझनेस असेल, ट्रेड असेल, हे करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण ते सगळं करत असताना त्याच्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे याचं भान पण असलं पाहिजे. मग माझी शेती आहे आणि मला वाटलं की मी ऊस पिकवणार, मला वाटतंय मी सोयाबीन पिकवणार, आणि मला वाटते की मी गांजा पण पिकवावा, माझी शेती आहे. चालेल का? नाही चालणार. अवेअरनेस माहिती पाहिजे. म्हणजे इलिगल कुठल्याही गोष्टी तुम्हाला करता नाही. तुम्हाला बिझनेस करायचं आहे, तुम्हाला प्रोफेशन एखादं सिलेक्ट करायचं आहे, पण इलिगल गोष्ट तुम्ही नाही करू शकत याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. हे आर्टिकल 19. आणि त्याचबरोबर जसं मी तुम्हाला म्हटलं की आर्टिकल 20 आणि 22 हे तितकेच महत्वाचे, कारण तुम्हाला आम्हाला माहिती नाहीये की मला अरेस्ट केल्यानंतर 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर केलंच गेलं पाहिजे. कारण की हा जो मुद्दा आहे ना, हा एका फार मोठ्या सिस्टीमच्या अगेन्स्ट वापरावा लागतो. जसं आपण ज्याला पोलीस यंत्रणा म्हणतो, लोकांना पोलिसांचीच इतकी भीती आहे, त्यांनी इन्क्वायरीला घेऊन जरी गेले तरी शेजारचा त्या व्यक्तीवरती काहीतरी 4 आरोप लावून मोकळा होऊन जातो. जो बघतो की पोलीस येऊन घेऊन गेलेत, त्याला जरी गेले तरी शेजारचा त्या व्यक्तीवरती काहीतरी 4 आरोप लावून मोकळा होऊन जातो. जो बघतो की पोलीस येऊन घेऊन गेलेत, त्याला 100% आणि काहीतरी केलंच असेल. आणि तो व्यक्ती पण घाबरलेला असतो की पोलिसांनी घेऊन गेलंय. त्याला कुठे माहिती की जोपर्यंत मला 24 तासाच्या आतमध्ये मॅजिस्ट्रेट समोर हजर करत नाही, तोपर्यंत हा व्यक्ती मला 24 तासापेक्षा जास्त डिटेन करून ठेवू शकत नाही. त्याचबरोबर मला टॉर्चर नाही करू शकत. कस्टोडियल टॉर्चर वगैरे जे होतात हे करता नाही येणार. माझ्या वकिलांना विचारल्याशिवाय मी तुमच्या कुठल्याही फॉर्मवरती साईन नाही करणार. तुम्ही म्हणताय म्हणून मी साईन नाही करणार. येऊ द्या माझ्या वकिलांना, मग करेन मी. हे माहिती तर पाहिजे. ते तिकडनं आपण म्हणूयात की तुम्हाला प्रेशराइज करतील आणि तुम्ही कराल. काय माहिती तुम्हाला की इथे कुठल्या गोष्टीचा कसा मिसयूज होणार आहे. सो हे अवेअरनेस खूप जास्त गरजेचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही मला अरेस्ट का करताय, मला त्याचं कारण सांगा. हे खूप महत्वाचं आहे. तुमच्याच अगेन्स्ट तुम्हाला सेल्फ इन्क्रिमिनेशन, तुमच्याच अगेन्स्ट तुमच्याकडनं वदवून घ्यायचं. जसं माइंड मॅपिंग एका वेगळ्याच आपण म्हणूयात माइंडसेटमध्ये घेऊन जाणं, लाय डिटेक्टिंग टेस्ट वगैरे करणं, आणि त्याच्यातनं मिळणारे मुद्दे तेच तुमच्याच अगेन्स्ट वापरणं चुकीचं आहे. याच्यासाठी कन्सेंट असावी लागते.
1: Right.
0: त्या अक्यूजची कन्सेंट असावी लागते, तरच तुम्ही या गोष्टी करू शकता. पण पोलिसांची भीती असल्यामुळे लोकांना कुठे ह्या गोष्टी माहिती आहेत ना. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला तरी वाटतं की ह्या एवढ्या गोष्टी तरी माहितीच असायला पाहिजेत. एकदम बेसिक. बाकी 395 आर्टिकल पर्यंत नको, किंवा 12-35 पर्यंत पण नको, पण हे 5-6 जे काही आर्टिकल्स आहेत त्याचा चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, इतर गोष्टीमध्ये जेव्हा इक्वॅलिटी बघितली, रिझर्वेशनचा मुद्दा आहे, किंवा जिथे आपल्याला वाटतं की अनइक्वॅलिटी दिसते, समानता नाही वाटत, संविधान चुकीचं वाटतं, तर तुम्हाला एका चांगल्या पर्स्पेक्टिव्हने त्याचा अर्थ लावता येतो, त्याच्या मागचा उद्देश तुम्हाला समजून घेता येतो. म्हणून ते बारकाईने बघणं खूप जास्त गरजेचं आहे.
1: मॅडम, आजच्या अत्यंत मार्गदर्शक, प्रॅक्टिकल आणि विचारप्रवर्तक चर्चेसाठी तुमचे आभार. आजच्या चर्चेमधून सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना आणि नव्या पिढीला संविधान आणि फंडामेंटल राईट्स याकडे अधिक जागरूक आणि प्रॅक्टिकल दृष्टीने पाहण्याची दिशा निश्चितच मिळेल. आपण ऐकत होतात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. थँक्यू सो मच.
0: थँक्यू सर. थँक्यू सो मच.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरची दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं. हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रू

0: हिटलरच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो. बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतो. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385340454.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02531427426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे ग

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: श्रोत्यांनो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 9:30 याद किया दिल ने कहा हो तुम, तर रात्री 10 माझी कविता या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. रात्री 11:30 ते 4:15 हिंदी चित्रपट संगीत, 4:15 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवादक ऋषिकेश आयाजित. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 90।

श्रोतेहो, मागील अनेक श्लोकात समर्थ अग्रहाने नाम घेण्यास सांगतात. नामाचे महत्त्वही सांगतात. हे नाम कधी घ्यावे, काय काय करताना घ्यावे, ते घेतल्याने काय होईल, ते न घेतले तर काय होईल, इतके सारे समजावून सांगतात. श्रोतेहो, आता या श्लोकात समर्थ म्हणतात, ज्या लोकांच्या मुखात भगवंताचे नाम येत नाही त्यांचे जीवन खरोखरीच व्यर्थ आहे. अशा लोकांना ते काणी असे संबोधन देतात. श्रोतेहो, काणी म्हणजे पोटातून काळा पडलेला जोंधळा. असा जोंधळा वरून चांगला

0: दिसेलही, पण तो आतून मात्र पूर्णपणे खराब झालेला आहे. नामस्मरण न करणाऱ्या मनुष्याचे जीवनही असेच आहे. श्रोतेहो, व्यावहारिक नुकसान आणि पारमार्थिक नुकसान यातील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्याच्या मुखात राम येत नाही त्या मनुष्याचे पारमार्थिक नुकसान झालेले असते. अशा व्यक्तीचा मनुष्य जन्मच हा व्यर्थ गेलेला आहे आणि त्याला पुढील जन्मात क्षुद्रत्वच येणार आहे. हे समजावून सांगत असताना समर्थ काणी हा शब्द प्रयोग करत आहेत. एखाद्या व्यक्तीने लौकिकात यश, पैसा, प्रसिद्धी मिळवली असेलही, हे करताना काही परोपकारी कामेही केली असतील, काही सत्कर्मेही त्याच्या हातून घडली असतील, पण ही सर्व कर्मे शेवटी स्वतःच्या स्वार्थासाठीच केली आहेत. याशिवाय काही वेळा अनवधानाने विपरीत कर्मेही झाली असतील, यात पुन्हा त्याने कधीही भगवंताचे स्मरण केलेले नसेल, नामच जर घेतले नसेल, तर त्याने स्वतःचे पारमार्थिक जीवन सुधारण्यासाठीचे सगळेच मार्ग बंद केले आहेत असे समजावे. श्रोते हो, संत नामदेव म्हणतात, नामाविण मुख सर्पाचे ते बीळ. म्हणून प्रत्येकाने आपला हा मनुष्य जन्म सार्थ करून घेण्यासाठी अखंड नामस्मरण करायला हवे. माऊली तर म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठाचे हे पालुपदच नामस्मरणाचे महत्व सांगते. हरिनाम हे सर्वश्रेष्ठ आहे असे वेद, शास्त्र, पुराणे यांनी तर सांगितले आहेच. याशिवाय वेदव्यासांनीही हे सांगितले आहे. वेदव्यासांनी भक्तिप्रधान असे श्रीमद भागवत जेव्हा लिहिले त्या भागवतातही व्यासांनी स्पष्ट केले आहे की हे भागवत लोकांना नामाला लावण्यासाठीच त्यांनी लिहिले आहे. म्हणून समर्थही पुन्हा पुन्हा नामाचे महत्व सांगतात. समर्थांनी त्यांच्या एका सवाईमध्ये अखंड नामस्मरणाचा उपदेश केलेला आहे. सवाई म्हणजे उपासनेमध्ये गायल्या जाणारे एक स्फुट काव्य आहे. सवाई ही अत्यंत लयपूर्वक गावी लागते. ती सवाई अशी आहे, वंदिला गजवदन, वंदिला गजवदन मुख सुखाचे सदन, जेणे जाळीला मदन त्याचे अंतर धरा. अहो राम राम राम, अहो राम राम राम, जनसज्जन विश्राम, साधकाचे निजधाम हितापुले करा. अखंडित निजध्यास, अखंडित निजध्यास, धरा अंतरी अभ्यास, बोले भागवती व्यास हरि भजने तरा. धीर उदार सुंदर, धीर उदार सुंदर, कीर्ती जाणतसे हर, सोडविले सुरवर वरदायक खरा. श्रोतेहो, अशा अनेक सवाया समर्थांनी रचल्या आहेत. या सवाया लयबद्ध पद्धतीने गर्जून म्हटल्या जातात. मुखाने हरिनाम घेणाऱ्या मनुष्याला कोणताही दोष राहत नाही, सुखाला पारावर राहत नाही, म्हणून आग्रहपूर्वक आवडले नाही तरीही हरिनाम घ्यावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोतेहो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: वो तो
2: क्यूट है ना.
1: अरे पहलवान है,
2: पर तुमसे प्यार करती है.
1: हो नहीं सकता.
2: और तुम्हें भी उससे प्यार करना चाहिए.
1: हो नहीं सकता.
2: वो तुम्हें पकड़ने यही आ रही है.
1: ये हो नहीं सकता.
3: होनी को तो कुछ भी हो सकता है.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचं

0: टाइम चेक, टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

श्रोता नमस्कार। घर आजा घेर आए हे तुम्ही आत्ता ऐकता आहात ना, तेव्हा त्याच वेळी बदरा घेर आलेत का किंवा आभाळ दाटून आले का हे मला सांगता येणार नाही, पण तुमचं मन मात्र यावेळी नक्कीच दाटून आलं असणार। प्रत्यक्ष दीदीचा घननीळ स्वर, चित्रपट छोटे नवाब आणि हे शब्दवाही संगीत कोणाचं, तर ते संगीतकार ही आपले छोटे नवाबच। तुम्ही म्हणाल हे आणखीन छोटे नवाब कोण, सांगतो मित्रांनो, पण आधी या गाण्यातला पाऊस ऐकूया। घर आजा घेर आए।

हे छोटे नवाब म्हणजे आरडी राहुल देव बर्मन. सचिन दादा सगळे दादा म्हणत श्रीसंगीतातले दादाच होते ते, आणि राहुल देव हे त्यांचे छोटे दादा. छोटे नवाबच की संगीत त्यांनी स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून दिलं. तेव्हा या छोट्या नवाबांचं वय किती असावं? अहो फक्त 21 वर्ष. ग्रेट. 27 जून 1939 हा आरडीचा जन्मदिवस, आणि याच निमित्तानं आज त्यांचं हे गीतस्मरण. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या गीतप्रतिमेचे तमाम रसिक श्रोते, आपल्या सगळ्यांनाच आज आणि आत्ता कुछ कहना है.

0: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसा राहुल देव यांचा स्वरही पाळण्यात असतानाच ऐकू येत होता सर्वांना. लहानपणी ते रडायचे तेच मुळामध्ये पा पा पा अशा सुरात, पंचम सुरात. अहो गवयाचं पोर रडलं तरी ते सुरातच रडतं म्हणतात. राहुल देवनं सुद्धा पंचम लावला आणि हे पहिल्यांदा लक्षात कुणाच्या आलं तर ते अभिनेते अशोक कुमार यांच्या लक्षात आलं. झालं तेव्हापासून राहुल देवना नाव मिळालं पंचम आणि मग हेच नाव त्यांनी मोठं केलं, जगभरात नेलं. बेबंद तरुणाईचा आवाज झाले ते, नवे यंग जनरेशनला सोबत घेऊनच निघाले. कुठं निघाले? हवा के साथ साथ, ओ साथी चल,
1: अरे
0: चला चला चला तर मग चला.

आपलं हिंदुस्थानी संगीत आणि वेस्टर्न म्युझिक यांचा सुंदर मिलाफ, वंडरफुल ब्लेडिंग म्हणजे आरडी. खरं तर आरडी म्हणजे रिदमिक अँड डायनॅमिक. आरडी हे पहिल्यांदाच सिद्ध झालं ते तिसरी मंजिलमध्ये 1966 हा सिनेमा. ब्लॉकबस्टर ठरला. शम्मी कपूर, आशा पारेख, हेलन, मजरू सुलतानपुरी, रफी आणि आशा, जबरदस्त टीम, जबरदस्त गाणी. याच तिसरी मंजिलमुळं पंचमनाही त्यांची मंजिल मिळाली. ते लाईमलाईटमध्ये आले आणि ते म्हणाले, आजा आजा मैं हूं प्यार तेरा.

मित्रांनो, आरटी म्हणजे अफाट माणूस, कशातून काय निर्माण करील याचा काहीच नेम नाही. काचेचे ग्लास, चमचे, बाटल्या, टायर, फुगे आणि असंच टाकाऊ सामान, अगदी सटर फटर. पण त्यातूनच वेगळं संगीत ते निर्माण करीत. चुरा लिया है तुमने जो दिल को या गाण्याची सुरुवातच काचेचे ग्लास एकमेकावर वाजून होते. माहिती आहे आपल्याला किती छान. दोनों की आंखों में रात का सुरमा हे गाणं तुम्ही ऐकलंय, ऐकलं असेल, पण नसेल तर आता ऐका. कल्पनारम्य संगीत आणि खुद्द पंचमचाच आवाज, गुलजार गाणं. होय, ग्रेट ग्रेट.

गुलजार साहेबांचे शब्द अशा तऱ्हेने बांधणं म्हणजे कमाल. पण ही कमाल पंचमदांनी सगळे लीडिंग गीतकार हिरोज हिरॉईन्स यांना आपल्या रिदममध्ये बांधून अक्षरशः करून दाखवली. कर दिखाया पहा ना, 30-35 वर्षात तब्बल 331 होय 331 फिल्म्स आणि त्यात 292 हिंदी. फिल्मफेअर अवॉर्डशी तब्बल 17 नॉमिनेशन्स आणि 3 फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा. मित्रांनो, काळाच्या फार पुढचं संगीत देणारा हा अवलिया अम्मी रसी. आज त्यांना एवढंच म्हणू, ये प्यार ना होगा कम, पंचम तेरी कसम.

त्यामुळे आरटीच्या गाजलेल्या गाण्यांवर थोडं थोडं जरी बोललं ना तरी 10-20 कार्यक्रम सहज होतील गीत प्रतिमेचे. अगदी साध्या साध्या प्रसंगात त्यांना गाणं दिसे, संगीत दिसे. एकदा काय झालं, पावसाचे दिवस होते आणि सिगरेट काही पेटत नव्हती त्यांची, तर अशा सिच्युएशनमध्ये त्यांना गाणं कोणतं सुचावं? चिंगारी कोई भडके हे अमर प्रेमचं अजरामर गाणं. त्यांची गाणी पाश्चात्य ढंगाची पण भारतीय सुरावटीची होती. संगीताचं अत्यंत तरल कान होतं त्यांच्याकडे, या माणसाकडे. म्हणूनच तर मग मोठे बोल बोले बोले पायलिया.

एकुलत्या एका आयुष्यात फार मोठं काम केलं पंचमदांनी. ए मेरी टोपी पलट क्या हे गाणं कितव्या वर्षी करावं त्यांनी? अवघ्या 9व्या वर्षी केलं. होय, आणि अभिनय सुद्धा केला भूत बंगला आणि प्यार का मौसम मध्ये. संगीता एवढंच, कारवर म्हणजे गाड्यांवरही प्रेम असायचं त्यांचं. आता मिरची किती प्रकारच्या, तर तब्बल 200 प्रकारच्या मिरच्या त्यांनी लावल्या होत्या त्यांच्या घराच्या प्रांगणात मेरीलँड अपार्टमेंट मध्ये. माउथ ऑर्गन तर मस्तच वाजवायचे ते. मित्रांनो, तोस्तीचं म्युझिक एलपीचं आहे, लक्ष्मीकांत प्यारेलाल, पण तो सुप्रसिद्ध बाजा मात्र पंचमचा वर्ग. अत्तराचेही ते शौकीन होते. मित्रांनो, अत्तर म्हणजे खुशबू, आणि खुशबू म्हणजे राहुलदेव बर्मन.

1942 अ लव स्टोरी ही आरडीची आखरी फिल्म शेवटचा चित्रपट 1942 फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं खरं पण सारी गाणी हिट व्हायच्या आधीच आरडी गेले ते परत न येण्यासाठी. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळे त्यांचे जगभरातले चाहते आज एवढंच सांगू, आरडी की शान रहेगी और उनके संगीत के शोले भी रहेंगे हमेशा के लिए, हमेशा हमेशा के लिए. शुभ रात्रि.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात असद भोपाली यांचं गीत, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये. एक पहेली या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आशा भोसले यांनी गायलेलं इजाजत या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया खय्याम यांचं संगीत असलेलं संकल्प या चित्रपटामधलं कैफे आझमी यांचं गीत. ऐकूया सुलक्षणा पंडित आणि विनोद शर्मा यांच्या आवाजात.

0: एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे गीत आता ऐकूयात भगवान दादा या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सचिन देव वर्मन यांनी. स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा.

पुणे चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात पार्वती खान यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत राजेश रोशन यांनी दिलंय आणि हे गीत आपण ऐकूयात आसमान से ऊंचा या चित्रपटामधलं.

नमस्कार रसिक श्रोते, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहाँ होतो। आज आपण अभिनेता संजीव कुमार, याचं नाव संजीव कुमार कसं झालं आणि त्या हे नाव बनताना आधी किती नावाने त्याने सिनेमात आणि नाटकात कामं केले, हा त्याच्या फिल्मी बारशाचा वळणदार प्रवास आपण पाहणार आहोत। मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे। मित्रांनो, महान नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी म्हटले आहे, नावात काय आहे, पण आपण बघतो आपल्या रोजमर्राच्या जिंदगीत सर्व काही नावातच आहे। चित्रपटाच्या दुनियेत तर नावाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे कित्येक कलाकारांनी सिनेमासाठी आपले नाव बदलून घेतले, तर कित्येकांनी नावाचे स्पेलिंगसुद्धा बदलून घेतले। 70 दशकातील महान अभिनेता संजीव कुमार याने देखील आपले नाव सिनेमासाठी बदलले होते, एकदा नाही तर अनेकदा। त्याच्या नावाची गंमत आणि तो किस्सा खूप ऐकण्यासारखा आहे। मित्रांनो, संजीव कुमार हा गुजराती रंगभूमीवरचा एक आघाडीचा अभिनेता, त्याचे खरे नाव होते हरिहर जरीवाला, या नावानेच त्याने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती। नंतर नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईत आला आणि नाटकात काम करू लागला। गुजरातमध्ये नावाच्या पुढे भाई लावण्याची पद्धत आहे, त्यामुळे हरिहरचा हरिभाई झाला आणि सर्वजण त्याला हरिभाई जरीवाला या नावाने ओळखू लागले। मुंबईच्या इप्टा या नाट्यसंस्थेसोबत त्याने अनेक नाटके याच नावाने केली, हरिभाई जरीवाला। पण त्याची खरी ओळख आणि त्याची खरी आवड जी होती ती सिनेमात काम करण्याची होती। त्याची इच्छा खूप होती आपण सिनेमात काम करावं। सिनेमामध्ये हरिभाई जरीवाला हे नाव काही चालणार नाही हे त्याला ठाऊक होतं। हे नाव कुठल्या तरी सरकारी बाबूसारखं नाव वाटतं, त्यामुळे त्याने एक सिनेमासाठी आपलं नाव बदलावं असं त्यानं ठरवलं। सिनेमासाठी त्याचा स्ट्रगल चालू होता। त्याला पहिल्यांदा ब्रेक मिळाला 1961 साली हम हिंदुस्तानी या चित्रपटातून। या चित्रपटात त्याची अगदी छोटीशी भूमिका होती। या भूमिकेसाठी त्याने स्वतःचे नाव संजय कुमार असे ठरवले। त्या काळी कुमार हे लावण्याची मोठी फॅशन होती। संजय कुमार हेच नाव का, तर हरिभाई जरीवाला यांच्या आईचे नाव शांती देवी होते आणि त्यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं, त्यामुळे एस हे नाव आपल्यासाठी लकी आहे असं त्यांना वाटत होतं। म्हणून त्यांनी एस या नावापासून सुरू होणारं नाव ठरवलं संजय कुमार। पण मित्रांनो, त्यांचं दुर्दैव असं की या सिनेमाच्या क्रेडिट्समध्ये हे नाव आलंच नाही। त्यांची भूमिका इतकी छोटी होती की त्याची दखल इथे घेतलीच गेली नाही। त्यानंतर संजीव कुमार यांनी एका गुजराती चित्रपटात भूमिका केली होती, चित्रपटाचं नाव होतं रमत रमडे राम। तिथे मात्र त्यांच्या क्रेडिटमध्ये त्याचं संजय या नावाची नोंद झाली। त्यानंतर त्यांचा पुढचा चित्रपट होता जॉय मुखर्जी यांचा आओ प्यार करे। या चित्रपटात देखील श्रेया नामावलीमध्ये त्यांचे नाव संजय म्हणूनच आले। परंतु मित्रांनो, यावर्षी एक घटना घडली। राजश्री प्रॉडक्शनचा दोस्ती हा चित्रपट आला आणि प्रचंड हिट झाला। या चित्रपटात संजय

खान या अभिनेत्याची एंट्री झाली. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये दोन संजय झाले. तेव्हा पुन्हा एकदा हरिभाई जरीवाला यांना आपले नाव बदलावे लागले. याच काळात त्यांची भेट कमाल अमरोही यांच्यासोबत झाली. कमाल अमरोही यांना हरिभाईची अभिनय खूप पसंद होता. त्यांनी त्यांना त्यांच्या नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये घ्यायचे ठरवले. चित्रपटाचे नाव ठरले शंकर हुसेन. त्यावेळी कमल अमरोही म्हणाले, तुझे नाव संजय आता कसे चालेल, कारण बॉलिवूडमध्ये आता आणखी एक संजय आला आहे, त्यामुळे तुझे नाव आपण आता बदलूयात. तुझे नाव मी आजपासून गौतम राजवंश असे करतो. हरिभाई त्यावेळी स्ट्रगल करत होता, त्यामुळे त्याला तसा स्वतःचा काही चॉईस नव्हता. ते हो म्हणाले. नंतर मात्र कमल अमरोही यांनी या शंकर हुसेन फिल्मऐवजी त्यांच्या जुन्या एका पेंडिंग चित्रपटावर काम सुरू केले होते. चित्रपट होता पाकिजा, त्यामुळे शंकर हुसेन हा चित्रपट मागे पडला. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा सिनेमा नंतर 1977 साली कमल हासन यांनी बनवला. यामध्ये आता संजीव कुमार नव्हता, तर कमलजीत हा अभिनेता या चित्रपटात होता. कमल अमरोही यांचा प्रोजेक्ट हातातून गेल्यानंतर 1964 साली निशान या पोशाखी चित्रपटात हरिभाई काम करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अस्पी राणी. त्यांनी हरिभाई जरीवाला यांचे नामकरण संजीव कुमार केले. अशा पद्धतीने हरिभाई जरीवाला, नंतर पहिल्यांदा हरिहर जरीवाला, नंतर हरिभाई जरीवाला, नंतर संजय कुमार, नंतर संजय, मध्येच गौतम राजवंश आणि शेवटी संजीव कुमार, असा त्याचा एकंदर प्रवास होता. शेवटी संजीव कुमार हे नाव फायनल झालं. गंमत म्हणजे जर 1965 साली जर शंकर हुसेन हा चित्रपट आला असता, तर कदाचित हरिभाई जरीवाला गौतम राजवंश झाले असते. पण तो प्रोजेक्ट त्या काळी बनला नाही आणि हरिभाईचे नाव संजीव कुमार झाले. तर असा होता हरिभाई जरीवाला यांच्या नावाचा वळणं घेत घेत झालेला प्रवास. हा प्रवास तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटला असेल, म्हणून हा किस्सा तुमच्यासोबत मी शेअर केला. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत. कार्यक्रमात आता ऐकूयात दो ठग या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हरिहरन यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. मेहबूब यांच्या गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं. चित्रपट आहे दिल ही दिल में.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात गीतकार कवी प्रदीप यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज। शब्दगंध, शब्दगंध कार्यक्रमामध्ये आपण गाण्यांचा आस्वाद घेतो आहे, गाण्यांची गंध घेतोय, गाण्यांचा सुवास घेतो आहे। त्यामध्ये आपण मराठी हिंदी असं काही हे ठेवलेलं नाही, कधी हिंदी घेतो कधी मराठी घेतो। आज श्रोते हो, मी तुमच्यासाठी एक हिंदी गाणं घेऊन आलो आहे, अप्रतिम गाणं आहे, सलील चौधरींचं गाणं आहे। सलील चौधरींचं गाणं आणि मुकेश यांनी गायलेलं आनंद चित्रपटामधलं, तुम्ही ओळखलंच असेल गाणं, इतकं अप्रतिम आहे। कसे शब्द सुचतात हो यांना, नवल वाटावं असे शब्द आहेत। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में, कोई सपनों के दीप जलाए। कहीं दूर जब दिन ढल जाए, थोडस उदास वाटणारं गाणं, राजेश खन्नावरती चित्रित झालेलं। आनंद पिक्चर म्हणजे दुःखांत असणारा हा सिनेमा, पण गाण्यांचा अर्थ जर बघितला, सगळीच गाणी खूप छान आहेत आनंदमधली, पण हे गाणं जास्त सुंदर आहे। शब्द बघा किती छान आहेत। सांझ की दुल्हन बदन चुराए, नवी नवरी लाजते ना, हा जो दिवस आहे हा दिवस असताना जात असताना तो दिवस सुद्धा लाजतोय नवीन नवरीसारखा, काय अप्रतिम कल्पना आहे। आणि अशा वेळेस जेव्हा संध्याकाळची कातर वेळ आहे, तू जवळ नाही आहे माझ्या ग, आणि त्यावेळेस मेरे ख्यालों के आंगन में चुपके से आए, चुपके से शांतपणे मस्त कोणीतरी हळूच येऊन सपनों के दीप जलाए। संध्याकाळची वेळ, दिवस अस्ताला जातो आहे, सूर्य मावळतो आहे, सांझ की दुल्हन बदन चुराए, आणि अशा वेळेस कोणीतरी हळूच येऊन माझ्या मनातला दिवा लावतोय, दिवा तेवट ठेवतोय, किती सुंदर। पुढच्या कडव्यामध्ये कवीने म्हटलंय, कभी यूही जब हुई बोझल सासे, भर आई बैठे बैठे जब यूही आखे। कभी यूं ही जब हुई बोझल सासे, भर आई बैठे बैठे जब यूं ही आंखें, तभी मचल के प्यार से चल के, छुए कोई मुझे पर नजर न आए, नजर न आए। खरच कधी कधी असं होतं बघा देव, ही कल्पना सुद्धा अप्रतिम आहे हो। खरंच जिथे कुठेच आशा दिसत नाही ना, तिथे एक दिवा लावणारं कोणीतरी येतं आणि त्याला आपण देव म्हणतो, मग तो देव कोणाच्याही रूपाने येऊ देतो। कभी यूही जब हुई बोझल सासे, भर आई बैठे बैठे जब यूही आखे। जेव्हा आपले श्वासच आपल्याला जड व्हायला लागतात, डोळे भरून येतात, आणि त्यावेळेस तभी मचल के प्यार से चल के, छुए कोई मुझे पर नजर न आए। कोणीतरी आश्वासक हात आपल्या पाठीवरती ठेवतो, पाठीवर हात ठेवतो, पण मागे वळून पाहिलं तर कोणीच नसतं, असं अचानक येणारं, न सांगता येणारं, न दिसणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे देव. किती छान शब्द आहेत, किती छान कल्पना आहे. जेव्हा संध्याकाळच्या कातर वेळेला सांजकी दुल्हन बदन चुराय, लाजणारी संध्याकाळ एखादी आहे आणि तेव्हा खयालो के आंगण में चुपके से दीप चलाय, विचारांच्या शृंखलेमध्ये आता सगळं संपलंय असं वाटत असतानाच कोणीतरी हळूच एखादा दिवा लावावा. तसं आहे जेव्हा श्वास जड होतात, डोळे भरून येतात आणि भरलेल्या डोळ्यांमध्ये जेव्हा मला काहीतरी आशेचा किरण दिसतो तेव्हा मला त्याची आठवण होते. कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्मों के नाते. कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्मों के नाते. घनी थी उलझन बैरी अपना मन, अपना ही होके सहे दर्द पराए, दर्द पराए. बघा बरं, खूप लोकांबद्दल आपल्याला काहीतरी वाटत असतं, खूप लोकांबद्दल, पण प्रत्येक जण आपल्याशी त्याप्रमाणे वागेलच असं थोडी असतो. कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, खूप वाटत असतं आपल्याला एखाद्याबद्दल पण नाही मिळत. होतं ना असं, आपल्याला बघितल्या बघितल्या असं वाटतं की नाही हा माझ्यासाठीच या जगात आलेला आहे असं वाटून सुद्धा. गीतरामायणात म्हटलेलं ना, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक एक आहे बाळा मेळ माणसाचा. तसा अनेक लोक भेटतात, अनेक लोक जवळची वाटतात, पण ती परत आपल्या जवळच असतील, आपल्या बरोबर राहतीलच असं नसतं. कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, नाही होतो, नाही जोडलं जात. पण मात्र काही वेळेला काय होतं, कहीं से निकलाय जन्मों के नाते. आपल्या जवळचे नातेवाईक कधी भाऊ पण विचारत नाही, कधी बहीण विचारत नाही, कधी मुलगा विचारत नाही, कधी मुलगी विचारत नाही. आणि अशा वेळेला हळूच कोणीतरी ज्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही, रक्ताचं नातं म्हणतो ना आपण, रक्ताचं नातं नाही, तोच आपल्यासाठी सगळं जग बनून येतो. जेव्हा तो सगळं जग बनून येतो ना, तेव्हा मग काय पाहिजे दुसरं. पण होतं काय माहिती का, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. प्रेम घ्यायला सुद्धा तुमच्यामध्ये तेवढी ताकद असावी लागते ना. प्रेम मिळालं तरी घ्यायला हवं ना, घेणं सुद्धा कधी कधी नशिबात नसतं. घनी थी उलझन बैरी अपना मन, अपना ही होके सहे दर्द पर आए. एखाद्या बद्दल आपल्याला काय वाटत असतो त्याचं दुःख आपलंहून आपण भोगतो. दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, काय असतं बरं. अपना ही होके सहे दर्द पर आए, आपलं मन आपलंच असून सुद्धा ते आपलं न राहता दुसऱ्याचं दुःख भोगतं. हे जेव्हा होतं ना तेव्हा कळतं की अरे नाही, या मनामध्ये कोणीतरी आहे. कहीं तो ये कहीं दिल बिल नहीं पाते, कहीं से निकलाए जन्मों के नाते. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं बघा की अरे हा काय जातीचा ना पातीचा माझ्या, कसलाच काही संबंध नसताना का वाटतं याला माझ्याबद्दल एवढं. तिथे हे असं होतं की आपणही होके सहे दर्द पर आहे. कसं मन असतं बरं, बैरी अपना मन. अनेक गाण्यांमध्ये बैरी मन म्हटलेलं पण आहे. बैरी अपना मन, आपणही होके सहे दर्द पराय. पण जेव्हा असं बैरी मन दर्द पराय सहत असतं तेव्हाच कुठेतरी मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए चुपके से आए. संध्याकाळची कातर वेळ, मनामध्ये काहीच नसतं, शांतता असते, सगळीकडनं जग पूर्णपणे आपल्या विरुद्ध आहे असं वाटत असतं, तेव्हा कुठेतरी आशेचा किरण, कुठेतरी दिवा लावल्यासारखं वाटतं. ते वाटणं श्रोते हो खरंच खूप मजा येते हो. आपणही होके सहे दर्द पराय. पुढचं कडवं आणखीन छान आहे. दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे. दिल जाने मेरे सारे भेद.

सपने मुझसे जुदा न होंगे, इनके ये साए, इनके ये साए। अप्रतिम शब्द है तो, दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे। जगह मध्ये आपण किती असू देत, किती मोठा असू देत, किती मोठा साहेब असू देत, माझ्या मनाला माहिती असतं की मी किती चोर आहे। कोणाला आपण कितीही सांगितलं ना तरी सुद्धा आपल्याला माहिती असतं की आपण काय आहोत, आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला माहिती असतं। दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, इथे थोडस जरा वेगळं सांगितलेलं आहे। खो गए कैसे मेरे सपने सुनहरे, माझ्या स्वप्नांना कस तिलांजली द्यावी लागली मला, हे सुद्धा माझं मनच जाणत। दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे, ये मेरे सपने यही तो है अपने, मुझसे जुदा न होंगी। जे पण तुटलेले स्वप्न असतील, फुटलेले स्वप्न असतील, असू देत काही असू देत, पण ते माझेच आहेत, आणि जे माझे आहेत ना ते माझं मन नक्कीच ओळखतं। हे जे माझे तुटके स्वप्न आहेत हे माझ्यापासून दूर नाही जाणार, याच्या सावल्या माझ्यापासून दूर नाही जाणार, कारण या सावल्या सुद्धा आहेत ना ह्या माझ्यापासूनच बनलेल्या आहेत। जे माझ्यापासून बनलेलं आहे ना ते माझ्यापासून दूर नाही जाऊ शकत। पण जेव्हा केव्हा हे असं होतं, कहीं दूर जब दिन ढल जाए, तेव्हा होतं। माझे सगळे स्वप्न जरी बुडलेले असतील, स्वप्न तुटलेले असतील, तरी सुद्धा पुन्हा परत चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में, कोई सपनों के दीप जलाए। श्रोते हो, कहीं दूर जब दिन ढल जाए, अप्रतिम शब्द, अप्रतिम आवाज, अप्रतिम चाल, अप्रतिम नायक राजेश खन्ना, खूप छान जमलंय त्याला काम, त्याचा तो बाबू मोशाय म्हणण्याचा आवेश, त्याची बाबू मोशाय म्हणण्याची पद्धत भावून जातं। तसं गाणं म्हणताना, चित्रित करताना त्याचा काही अभिनय नाही आहे, पण हे मला असं वाटतं अभिनय करून म्हणण्यासारखं गाणं पण नाही आहे। मुकेशचा एक जो दर्दभरा आवाज आहे ना, त्या आवाजानेच एक गारुड घातल्यासारखं हे गाणं। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालों में, कोई सपनों के दीप जलाए। जेव्हा संध्याकाळ होते मी एकटाच असतो, जेव्हा नव्या नवरीसारखी ही संध्याकाळ लाजत असते, पण त्याच वेळेस माझ्या मनामधलं जे काहूर पेटलेलं असतं, त्या काहूर शांत करण्यासाठी कोणीतरी हळूच दिवा लावतो, प्रकाश पडतो। कभी यू ही जब हुई बोझल सासे, भराई बैठे बैठे जब यू ही आंखें, जेव्हा माझे श्वास जड होतात, जेव्हा डोळे भरून येतात, त्यावेळेस तभी मचल के प्यार से चल के, छुए कोई मुझे पर नजर ना आए, जेव्हा माझे श्वास जड होतात, माझे डोळे भरून येतात, तेव्हाच पाठीमागून कोणाचा तरी एक आश्वासक हात माझ्या पाठीवर पडतो। समजत नाही मला, दिसत नाही मला, कोण आहे ते समजत नाही, कोण आहे ते दिसत नाही, छुए कोई मुझे पर नजर ना आए, कहीं दूर जब दिन ढल जाए, कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्मों के नाते। खरंच मला फार या शब्दांचं इतकं कौतुक वाटतं ना, अहो जन्मभर बरोबर राहिलेले नवरा बायको सुद्धा एकमेकांना ओळखू नाही शकत, 40-40, 50-50 वर्ष बरोबर संसार करून सुद्धा एकमेकांची ओळख ज्यांना झालेली नसते, कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते। बरोबर असतात, बरोबर राहतात, मुलं होतात, संसार होतो, आजी आजोबा होतात, पण तरी सुद्धा कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, आणि कुठे मात्र कहीं से निकलाए जन्मों के नाते। एक क्षणाची भेट होते, एक क्षणामध्ये सगळ्या जन्माचं जगणं जे आहे राहून गेलेलं ते सुद्धा उपभोगता येतं, त्यावेळेस हे म्हटलं जातं, कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकलाए जन्मों के नाते।
घनी थी उलझन बैरी अपना मन, सगळ्या काहूर माजलेलं असतं, हे मन सुद्धा आपलं वैरी होत असतं, आपल्या असून सुद्धा हे मन दुसऱ्याचं दुःख भोगत असतं, पण तेव्हाच कहीं दुर्जब दिन ढल जाए, चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, खो गए कैसे मेरे सपने सुनहरे, दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, मुझसे जुदा न होंगे ये साए, ये मेरे सपने यही तो है अपने, देवा माझे सगळे स्वप्न भंगलेले असले तरी सुद्धा या भंगलेल्या स्वप्नांमधूनच एक दिवस नक्कीच सपनों का दीप जला के कोई आएगा, नक्कीच कोणीतरी येईल, आणि तेव्हा मात्र

जेव्हा कोणी असं स्वप्नांचा दिवा हळूच पेटवताना तेव्हा ते सांझ की दुल्हन बदन चुराय हे शब्द तेव्हा पटतात. लाजल्यासारखी संध्याकाळ ती येते आणि मग सगळं जगच बदलून जातं. स्वप्नो के दीप जलाय आणि हा जेव्हा प्रकाश आपल्या हृदयात पडतो ना तेव्हा मजा येते. साहेब ऐका, शब्द ऐका, शब्दांचा सुवास घ्या, शब्दांचा गंध घ्या. सलील चौधरींनी लिहिलेलं आणि मुकेशने गायलेलं हे गीत आनंद चित्रपटातलं ऐका, नीट ऐका, छान ऐका, मस्त ऐका आणि त्या गाण्याचा आस्वाद घ्या, त्या गाण्याचा सुगंध घ्या आणि हो कसं वाटलं ते नक्की कळवा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज.

भारतीय चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात गोला बारूद या चित्रपटामधलं कुलवंत जानी यांचं. हे गीत ऐकूयात मोहम्मद अजीज आणि पंकज उदास यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं

तर या चित्रपटामधलं जाननिसार अख्तर यांचं गीत आता ऐकूयात गीता दत्त यांच्या आवाजात. संगीतकार ओ पी नय्यर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. धडकन चित्रपटामधलं हे गीत आहे प्रेम धवन यांचं, संगीतकार रवी.

0: इवेक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सोल्जर दिलेर सिंग या चित्रपटामधलं हे गीत आहे आजीज काश्मीरी यांचं संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत.

ऐकूया जोशीला या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत, संगीतकार राहुल देवबर्मन, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं. फारुख कैसर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि हे गीत ऐकूयात इन्साफ या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला
2: रेडिओ विश्वास टाइम चेक. टाइम चेक.
3: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: बेकसूर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ही गीत गायलं आहे राजकुमारी यांनी. अर्जू लखनवी यांची गीतरचना आणि संगीतकार अनिल विश्वास.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गोमती के किनारे या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात हनीमून या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे योगेश यांचं. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: ज्योती या चित्रपटामधलं आनंद बक्षे यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहेरी.

पर्स और कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांच्या आवाजामध्ये बावरी या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. माया गोविंद यांची गीतरचना तर संगीत आहे खय्याम यांचं.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे माय लव या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

0: एक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: कार्यक्रमात आता ऐकूयात चोरों का चोर या चित्रपटामधलं गीत फारुख कैसर यांची शब्दरचना गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि श्यामा हेमाडे यांच्या आवाजात.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आज की ताजा खबर या चित्रपटामधलं. हे गीत आहे हसरत जयपूर यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.
1: एक तोरा तोरा नकुरा

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात अनोखी पहचान या चित्रपटामधलं.

0: इवेक्सिया लाइफ सायन्सेस आणि विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आयोजित सफरनामा हिंदी चित्रपट सृष्टीच्या पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या गीतकाराची कहाणी त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच गाण्यातून गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवन प्रवासावर आधारित दृकश्राव्य प्रवास शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सादरकर्त्या मुग्धा पुष्करलेले ठिकाण शंकराचार्य न्यास सभागृह गंगापूर रोड नाशिक आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संयोजन विनायक आशा पुरुषोत्तम रानडे ग्रंथ तुमच्या दारी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण प्रवेश विनामूल्य
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची ऐकूया आपकी कसम या चित्रपटामधलं हे गीत संगीतकार राहुल देव बर्मन

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. साहिर लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार खय्याम, आणि हे गीत आहे चंबल की कसम या चित्रपटामधलं.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 8300-16512 या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात सम

0: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखानुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखानुया.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

प्रकाश यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: संतांचं सद्गुरूंचं हेच सांगणं, अविनाशी आहे ते जोडा, केवळ विनाशीच्या मागे लागून जन्म व्यर्थ का गमवता. असं नामरत्न या जन्मात लाभलंय की ते ना कधी बुडणार ना कधी चोरी होणार,

अरे मनुजा, घेरे जाणून ओळख रे ते ब्रह्मबीज, ही कासाविषयी ज्ञानी यांच्या राजाला लागून राहिले. जे सद्गुरूंनी मुखापर्यंत आणून ठेवलंय ते सत्य सेवन करा, हेच त्यांचं सांगणं.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

तुझं वीण रामा मज कंठ वेना, ही व्याकुळता हा रामदासांचा स्थायी भाव होता. एरवी लौकिक जगातली मूर्खांची आणि पडत मूर्खांची लक्षणं सांगताना कान उघाडणी करणाऱ्या रामदासांची परखडवाणी प्रभुरामचंद्राला साथ घालताना कुसुमाहूनही कोमल होते. व्यासंगाच्या कठोर पर्वतातून आर्ततेचा उत्कट निर्झर वाहू लागतो. देवा तुझ्या वाचून माझं खरंच कोणी नाही रे, ही प्रार्थना डोळ्यात जागी होते. ही ओढ, ही काकुळती, रामसोबतीची वत्सल आस, ही समर्थवाडीची एक सुकोमल छटा.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.